लिंगे आहेत, ही जी लिंगे आहेत त्याची प्रचिती जग घेत आहे. भूमंडळावर अनंत शक्ती आहेत, नाना साक्षात्कार चमत्कार होतात, नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती दिसतात, हे आत्म्याचे गुण आहेत. नाना सिद्धांची सामर्थ्य, नाना मंत्रांचं सामर्थ्य, नाना सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत. नाना तीर्थांचं सामर्थ्य, नाना क्षेत्रांचं सामर्थ्य, नाना भूमंडळाचं सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत. जितके काही उत्तम गुण आहेत ते सर्व आत्म्याचं लक्षण आहे. बरं वाईट आहे तितकं आत्म्यामुळे आहे. शुद्ध आत्मा उत्तम गुणी असतो, अशुद्ध आत्मा अवलक्षणी असतो. बरी वाईट सगळी करणी आत्म्याची असते. नाना अभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना शाप उशाप देणे हे आत्म्याचं लक्षण आहे. पिंडाचा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा, तत्व शोधल्यावर सर्व पिंड समजतो. जड देह हा भूतांचा तर चंचलता हा आत्म्याचा गुण आहे. निश्चल हा ब्रह्माचा गुण आहे. निश्चल चंचल आणि जड यांचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा. अनुभवाशिवाय असलेलं ज्ञान व्यर्थ आहे. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा समजतो. देह पाहता पाहता जड पडतो. जड जितकं पडतं चंचल तितकं निघून जातं. जड चंचलाचं रूप प्रत्ययाला आलं. सगळ्यांच्या ठाई निश्चल आहे ते तर पाहावं लागत नाही. निश्चलाला गुणविकार नाही. जसं पिंड तसं ब्रह्मांड हा विचार उघड दिसतो. जड आणि चंचळ गेलं तर परब्रह्मच आहे. महाभूतांचा दणकट बाह्य आकार केला, आत्मा घालून पुतळा झाला, अशा प्रकारे सृष्टीचा गलबला चालला. आत्मा म्हणजे मायाविकार करतो आणि ब्रह्मावर आळ घालते. प्रत्ययाने सर्व काही समजतं तोच भला. ब्रह्म व्यापक अखंड आहे. इतरांची व्यापकता खंडित सापेक्ष मर्यादित आहे. शोधून पाहिलं तर जड काहीच सापडत नाही. गगन खंडित करता येत नाही. गगनाचं काय नष्ट होईल? महाप्रलय झाला, सृष्टीचा संहार झाला तरी काही नष्ट होणार नाही. जे संहारामध्ये सापडलं ते सहजपणे नाशवंत झालं. शहाण्यांनी विवेक प्रलयाची योगाने शाश्वत काय हे ठरवलं पाहिजे. हे कळलं नाही तर कोणं वाटतं, सगळं उघड दिसतं. म्हणून एकांतात बसून विचार पाहावा. प्रत्यय असलेले संत मिळाले आणि एकांतासारखा एकांत मिळाला की मग सावध चित्ताने नाना चर्चा केली पाहिजे. पाहिल्याशिवाय कळत नाही. कळता कळता संदेह नाहीसा होतो. विवेक पाहिला तर माया कुठेच नाही. गगनामध्ये आवाळ आलं, नंतर सगळं उडून गेलं. त्याप्रमाणे अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटतं, परंतु निश्चल साक्षात्कारामुळे ते मिथ्या ठरतं. आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विचार करून विवरण केलं तर एक निश्चय होतो आणि मग तो कधीही चळत नाही. वरवरचं जे निश्चय असतात, अंदाजपंचे केलेले असतात, त्यांनी काहीही साध्य होत नाही. ज्या पुरुषांना प्रचिती असते ते या गोष्टी मानत नाहीत. अनुमानाचं उगाच बोलतात. अनुमानाचं काही कामाचं नाही. तिथे अशा प्रकारच्या विचारांचं काम नाही. अंदाजपंचे विचार म्हणजे अविचार. कित्येक काहीतरी एकच धरून बसतात. मात्र निर्विकार स्वरूप सर्वत्र आहे. परंतु विकारी जाणिवेत अनेकत्व असल्याने व्यवहारामध्ये सर्व सारखंच मानणं अयोग्य होय. असा भ्रष्टाचार करू नये. अथवा देह दृश्य अंतरात्मा हे सगळं प्रत्यक्ष ब्रह्म मानणं अयोग्य होय. यामुळे साधन भ्रष्ट होण्याची भीती असते. कृत्रिम सगळं सोडावं, शुद्ध तेवढं घ्यावं. जाणीवपूर्वक सार आणि असार यातून निवड करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम.

0: श्रीराम जय राम, जय जय राम। शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता। ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे। स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार होई। तुम्ही विचारी सूज्ञ आहात, थोडासा करावा विचार। सर्व सत्ता रामरायाचे हाती, तेथे आपल्या मानवाची काय गती। विचाराने दुःख सारावे, सर्वांचे समाधान राखावे। सर्व केले रामार्पण, हा नव्हे शब्दांचा खेळ जाण। अर्पण केल्याची खूण, न लागावी काळजी तळमळ जाण। परमात्म्याचे रक्षण, कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा। याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा। ठेवा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास। उपास हा शब्द अलीकडील जाणं, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण। तेथे आहे निर्धास्तपण। उपासा पुढील ठाण, उपासना मुख्य जाण। उपासनेत राहावे आपण, हेच रामाचे सानिध्य जाण। शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता। जैसा सूर्य प्रकाशता, काळोखाचा नाश होईल तत्वता। एवढे आता ऐकावे माझे, राम उतरील सर्व ओझे। स्मरता रामाला, तो देईल समाधानाला। देवाकडे करावी विनंती, देह दुःख अतिफार। होई रामाचा विसर, आता द्या नामाचे अखंड स्मरण। देवा देह तुला अर्पण। परमात्मा दयाळू फार, आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार। मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास। न सोडावा आता धीर, सदा घ्या भगवंताचे नाम। जेणे कृपा करील रघुनंदन, राम कृपाळू दीनांचा नाथ। तो सर्व काही पाहात, आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण। सुखाने घ्या नामस्मरण, कृपा करील रघुनंदन। हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास। मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण। स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझा मीच दुःखाला कारण। आपण आपलेपणाने वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले। सुख दुःखात चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था। सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते। दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण। जोपर्यंत देही मी ही भावना, तोपर्यंत दुःखाच्या यातना। सारांश, देह तादात्मक याचेच नाव दुःख। जानके जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात।

0: श्रोतेहो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आज सुद्धा माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर, आणि आज देखील आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मागच्या भागात आपण खूप छान असा इन्स्पायरिंग किस्सा ऐकला होता, तर आजच्या भागामध्ये आपल्याला काय नवीन ऐकायला मिळतंय, काय नवीन शिकायला मिळतंय, ह्या सगळ्यासाठी मी तर उत्सुक आहेच आहे, पण तुम्ही देखील आहात. तर आपण आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आज तुम्ही काय आम्हाला सांगणार आहात किस्सा?
1: आपण दिवाळी अंकात वगैरे सगळीकडे विनोदी चित्र, जे व्यंगचित्र विनोद बघतो, त्याच्यामध्ये विवेक म्हेत्रे असं जे नाव वाचतो आपण, प्रसिद्ध व्यंगचित्रकार ठाण्याचे राहणारे, ते माझे चांगले स्नेही आहेत. तर त्यांनी मला एक घटना सांगितली. त्यांनी 96-97 साली इंटरनेट बद्दलची जेवढी काही माहिती मिळेल ती सगळी माहिती मिळवून चला इंटरनेट शिकूया अशा नावाचं एक मराठीमध्ये चांगल्या ठळक टाईपमध्ये फुलस्केप पेपरच्या साईजचं एक 80-90 पानी पुस्तक बनवलं.
0: बर.
1: आणि त्याची रास्त 90 रुपये किंमत ठेवली, फक्त 100 रुपये, आणि ते पुस्तक प्रसिद्ध झालं.
0: अच्छा.
1: त्यांनी मग त्याचं मार्केटिंग सुरू केलं आणि त्यानिमित्तानी ते ठाण्याच्या एका पुस्तकाच्या दुकानामध्ये त्या दुकानदाराशी बोलत होते आणि बरं, ते इंटरनेटचे पुस्तकं तुमच्या 10 प्रती उद्या पाठवून देतो वगैरे असं काहीतरी वाक्य बोलले.
0: बरोबर.
1: तर त्यांच्या पाठीमागे एक माणूस उभा होता. त्यांनी त्यांच्या पाठीला हात लावून, एक्सक्यूज मी, कोणतं इंटरनेटचं पुस्तक मराठी? म्हणे होय, दाखवता का? तर त्यांना काय मार्केटिंगच करायचं होतं, त्यांनी पटकन बॅगेत काढून पुस्तक दाखवलं. ते पुस्तक पाहिल्यानंतर त्या माणसाने त्याला 100 रुपये पुढे केले आणि एक पुस्तक खरेदी केलं. घरी जाऊन ते वाचन केलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो माणूस थेट त्यांच्या पत्त्यावरती त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये पोहोचला. त्यांना त्याने डायरेक्ट विचारलं, मी रोख पैसे देतो आणि तुमच्याकडून 25 पुस्तकं घेतो, मला काय सवलत देणार? जनरली दुकानदारांना 20-30% सवलत असतेच. तर ते म्हणाले, ठीक आहे, तू रोख पैसे देतोयस आणि घेतोयस, तुला मी 25-30% सवलत देतो. त्या सिंधी माणसाने ते पुस्तक घेतलं आणि तो म्हणे, एवढं काय करणार तुम्ही? तर म्हणे, बघा ना गंमत, तो माणूस मुंबईला फोर्टमध्ये एका चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये नोकरी करणारा किंवा काहीतरी सप्लाय करणार वगैरे असा होता. तर तो माणूस मुंबईला रोज उल्हासनगरहून जाणारा माणूस होता आणि त्याचा ठराविक वेळाचंच काम असायचं. तर त्या माणसाने सोबत रोज 5-10 प्रती न्यायला सुरुवात केली मुंबईला जाताना, आणि कमी गर्दीच्या वेळेला जायचं आणि ट्रेनमध्ये बसलेल्या अवतीभोवतीच्या लोकांना, आणि 97 सालची गोष्ट, म्हणजे आजपासून आणखीन 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, 25 वर्षापूर्वीची. तर त्यावेळेला तो ट्रेनमधल्या आजूबाजूच्या लोकांना पुस्तक दाखवायचा, बघा बघा म्हणून. जेव्हा लोक पाहिजे, अरे इंटरनेटवर मराठी पुस्तक केवढ्याच आहे, तर तो सिंधीच तिथे सांगायचा, 100 रुपये छापील किंमत आहे, 10 रुपये सवलत, आणि सोबत 10,000 नोटा रेडी ठेवायचा. 5-6 लोकांना पुस्तक दाखवलं तर एक किंवा 2 माणूस घ्यायचाच घ्यायचा. जर तिथे नाहीच घेतलं तर ती पुस्तकं घेऊन थोड्या वेळाने पुढच्या 2-3 स्टेशनानंतर डबा बदलायचा, पलीकडे जायचा फेरीवाल्यासारखा. पण तो व्हीटी येईपर्यंत उल्हासनगरहून 2-3 पुस्तकं रोज विकलीच गेली पाहिजेत. बरं, ते 2 तासा 2 तास तो मुंबईचं काम आपण येताना सुद्धा तो जमलं तर 1-2 प्रती रोज विकायचा, आणि आठवड्याभरानंतर तो गेला. अरे चांगले चांगले दुकानदार 25 पुस्तकं महिन्याभरात विकू शकत नाहीत, हा आठवड्याने उगवला. मित्रांना आश्चर्य वाटलं. तर म्हणे, हो म्हणे, विकतो, मी माझी आहे कपॅसिटी, आता मी म्हणे 50 प्रती घ्यायला तयार आहे, मला 35% करून द्या म्हणे डिस्काउंट. एका वेळेला 50 पुस्तकं घेतोय म्हटल्यावर त्यांनाही वाटायला लागलं द्यावं का काय. ते म्हणे, ठीक आहे, काहीतरी करू ऍडजस्ट. त्यांनी करून दिला आणखीन डिस्काउंट त्याला. आणि म्हेत्रे सांगत होते, थोडी थोडकी नव्हे तर त्या माणसानी पुढच्या 6-8 महिन्यात माझे 1,000 पुस्तकं
0: विकत,
1: फक्त ट्रेन मध्ये जाता येता विकणाऱ्या सिंधी माणसानी, म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका दुकानदाराने 200 पुस्तकं विकली नसतील वर्षभरात, एका माणसाने जाता येता ट्रेन मधून विकली. हा आहे सिंधी माणसाचा कौतुकास्पद.
0: क्या बात, वा. आणि नक्कीच आजचा सुद्धा किस्सा खूप छान होता, आणि दिवसेंदिवस आपला कार्यक्रम का छान हिट होत चाललाय, आणि हे सगळे किस्से ऐकून खरंच खूप छान वाटतंय, काहीतरी वेगळं ऐकायला मिळतंय. ह्या अशा छोट्या छोट्या किस्स्यांच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना भेटतच जाणार आहोत पुढच्या भागामध्ये सुद्धा. आतापुरतं वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मी तुमची रजा घेते. आतापुरतं आपण इथेच थांबूया.

0: श्रोते हो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कायमच तत्पर आणि सजग असणाऱ्या आपल्या नाशिकमधल्या सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी आजसुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. आजही नवीन प्रश्न घेऊन मी त्यांच्यासमोर हजर झालेले आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या भागात मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, दुग्धामृत या कार्यक्रमात आपण कायमच नवनवीन प्रश्नांच्या माध्यमातून अनेक विषयांना हात घालतो आहोत आणि हे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाहीत, किंवा असं म्हणतील की हे प्रश्न एकातनं एक निर्माण होत जातात, किंवा एक प्रश्न मनात आल्या त्याचा असाही परिणाम असू शकतो का, हे सुद्धा आपल्याला याच्यातनं समजलेलं आहे तुमच्या उत्तरांच्या माध्यमातून. तर आजच्या भागामध्ये कार्यक्रमाची सुरुवात करताना मला आज बाळाबद्दल आणि बाळाच्या आईबद्दल काही प्रश्न आहेत, तर त्याच्यावर आज आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न मला आपल्याला असं विचारायचं, ते म्हणजे की स्तनपानाबरोबरच बाळाची काळजी ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. त्याच्याबद्दल खूपदा अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला माहिती देत असतात, नातेवाईक देत असतात, घरातले देत असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा कुणाचं ऐकायचं किंवा आणि काय फॉलो करायचं हे आपल्याला कळत नसतं. तर मग आईला भरपूर दूध येतंय की नाही हे बघण्यासाठी बऱ्याचदा नवीन मुली, हल्लीच्या तरुण माता आपण म्हणूया, त्या पंपिंग करतात आणि बाटलीनं तेच दूध बाळाला पाजतात. मग अशा वेळेला आईला दूध जास्त असताना हे करणं बरोबर आहे का नाही, आपण याच्याबद्दल काय सांगाल?
1: अतिशय महत्त्वाचा प्रश्न तू हा विचारलेला आहेस. माझा हा नेहमीचा अनुभव आहे की ज्या शिकलेल्या, खूप जास्त शिकलेल्या मुली असतात ना, त्यांना तर स्वतःवरती विश्वासच नसतो. एकतर सल्ले देणारे खूप सारे असतात, येणारा प्रत्येक जण तुला दूध कमी आहे असं म्हणत असतो, आणि मग त्यावेळेला तिला बाटलीत काढून बघायचं असतं. मग या मुली काय करतात, पंपिंग करतात आणि मग बॉटल भरली का नाही, मग किती ml दूध आलं असं प्रत्येक वेळा बघत राहतात.
0: बर.
1: आणि मग ते बॉटल फिडिंगवरती बाळ स्विच होतं. एकदा का बॉटल घ्यायला लागलं की बाळ आईची छाती घ्यायला नाही म्हणतं. कारण कसं होतं, बॉटलचं निप्पल हे लांब असतं, त्याच्यावर सक नाही करायला लागत, छोटंसं तोंड उघडतं बाळ आणि बाटलीतनं दूध आपोआप यायला लागतं. काही बाटल्यांची तर निप्पलचे होल्स इतके मोठे असतात की अगदी मोठी धार येते तोंडात, की बाळाला ते अगदी जेवणीनं दाबून फ्लो थांबवायला लागतो. आणि मग त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट मेकॅनिझम हा छातीवर असतो. बाळाला मोठा करायला लागतो, सक करायला लागतं आणि मग कष्ट पडतात, मग बाळाला ते नको असं वाटायला लागतं.
0: बर.
1: आणि बाळ निप्पल कन्फ्युजनमध्ये जातं, बाळाला समजतच नाही छातीवर कसं घ्यायचं. आणि मग हळूहळू काय होतं, सुरुवातीला मदरला पण उत्साहाच्या भरात ती पंपिंग करते, बॉटलनी दूध काढते, बाळाला पाजते. पण हळूहळू बाळाला 8-10 वेळेला पंपिंग करून पाजणं हे तिला पण प्रॅक्टिकली शक्य होत नाही, आणि बाळ छाती घ्यायला जसं नाही म्हणायला लागतं तसं मग तिचं दूध कमी कमी व्हायला लागतं. आणि मग एकदा का दूध कमी झालं की ते बाळ पूर्णपणे फॉर्म्युलावर स्विच होतं. म्हणजे प्रॅक्टिकली तिला आधी दूध भरपूर असतं आणि फक्त ते बघायचं आहे या अट्टाहासापायी ती आहे ते दूध कमी करून टाकते. त्यामुळं माझं सगळ्या मातांना असं सांगणं आहे की बेटा, जर का तू तुझ्यासारखं एक छान ह्युमन बीइंग बाळ तयार करू शकलीस तर त्याच्यासाठी दूध नाही का तयार होणार. स्वतःवरती विश्वास ठेव, याचं ऐक त्याचं ऐक करून कन्फ्यूज होऊ नको, घाबरून जाऊ नकोस आणि स्वतःचंच दूध पाज. होतं काय की बॉटल फिडिंगमध्ये एकतर इन्फेक्शन्स व्हायला लागतात, बॉटलमध्ये आपला हात जात नाही, त्यामुळे किती उकळत्या पाण्याने धुतलं तरीसुद्धा एक कोटिंग तयार होतं.
0: अगदी खरं.
1: मग बॅक्टेरियल, व्हायरल किंवा काही वेळा फंगल इन्फेक्शन होतं, डायरिया, गॅस्ट्रो होतो, आणि मग बाळाला कारण नसताना इन्फेक्शन झालं की ट्रीट करायला लागतं, खूपच जास्त जुलाब असतील तर ॲडमिट करायला लागतं. त्यापेक्षा स्वतःवरती विश्वास ठेवून जर बाळ डायरेक्ट छातीवर पाजलं तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील.
0: नक्कीच.
1: त्यामुळं सगळ्या मातांनी हा अट्टाहास सोडून द्यायला पाहिजे की मला बाटलीत बघायचं आहे किती दूध आलं, असं काही बघायची गरज नाही आहे. बाळाला प्रत्येक वेळा मी सांगत आले, परत एकदा तुम्हाला आठवण देते की 24 तासात कमीत कमी 6 वेळा युरिन झाली आणि महिन्याभरात जर 0.5 किलो म्हणजे 500 ग्रॅम वजन वाढलं तर तुम्हाला दूध पुरेसं आहे, त्यामुळं बाटलीत काढून बघायचं आणि मग दूध येत आहे की नाही याच्यावर विश्वास ठेवायचा, असं करू नका बाळांनो.
0: खूप छान समजावून सांगितलं डॉक्टर. आणि खरोखरच हल्ली जसजशी नवीन पिढी पुढे पुढे सरकती आणि वेगवेगळ्या माहितीचा उगम होतो आहे, त्या माध्यमातनं असे प्रयोग जेव्हा केले जातात तेव्हा तुमच्यासारखं जर कोणी अनुभवी मार्गदर्शन करण्यासाठी असेल तर ह्या गोष्टींचा फॅड हळूहळू नक्कीच बाजूला पडेल आणि योग्य पद्धतीनं बाळाला स्तनपान करणं सहज शक्य आहे आणि ते उत्तमरित्या आपल्याला चालू ठेवता येऊ शकतं, हेच तुम्ही याच्यातनं छान समजावून सांगितलं. आता मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे, तो म्हणजे की आपण बऱ्याचदा किंवा आपल्या लहानपणीसुद्धा कानात नाकात किंवा डोळ्यात तेल घालणं किंवा बाळांना धुरी देणं, घट्ट गुंडाळून झोळीमध्ये बाळाला झोपवणं किंवा मग बाळ लवकर झोपावं म्हणून जोरात झोका देणं, बाळगुटी देणं असे प्रयोगसुद्धा आपण बघितलेले असतात किंवा बऱ्याचदा अजूनही ही पद्धत सुरू असते, तर याच्याबद्दल एक बालरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: खरं म्हणजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, याबद्दल चर्चा होतच नाही, लोक करून मोकळे होतात. आता मी तुझ्या एक एक प्रश्नाचं उत्तर देते.
0: बर.
1: कानात नाकात डोळ्यात तेल घालायचं नाही, कारण एकतर तेलामध्ये भेसळ असतं त्याच्यामुळं फंगल इन्फेक्शन होतं, नाकात घातल्यानंतर लिपॉइड न्युमोनिया होऊ शकतो, कानात घातल्यावर कानात इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन होतं, डोळ्यातही घालायचं नाही त्यातनं इन्फेक्शन होतं, त्यामुळं असं तेल घालायचं नाही. किंवा पीठ लावायचं नाही अंगाला, बऱ्याच वेळेला कुठलं तरी पीठ लावून ते लव काढायचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीनं जर का पीठ लावलं तर एकतर त्याच्यामुळं फंगल इन्फेक्शन बाळाला होऊ शकतं, दुसरं म्हणजे ते पीठ त्या केसांमध्ये अडकून जे काही गोळे होतात आणि मग त्याला ओढ बसते आणि पुरळ येतं, रॅश येते, काही वेळा त्या पुरळमध्ये अपसेस होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या बाळाला बऱ्याच वेळेला कुठलं पण चिकट असं तेल लावलं जातं, तिळाचं तेल, मोहरीचं तेल, आणि मग ते चिकट तेल असल्यामुळं एकतर ती घर्मरंध्र बंद होतात आणि त्याच्यामुळं पुरळ येतं, किंवा काही वेळेला मुंगी चावू शकते. तर हे सगळे धोकेच असतात, त्यामुळं असं काही करायचं नाही. बाळाला धुरी द्यायची नाही, बऱ्याच वेळेला शेगडीवर धरून असं धुरी दिली जाते, एक तर त्या धुरीमुळं ॲलर्जी खोकला होऊ शकतो आणि जर का त्या शेगडीतली एखादी ठिणगी उडली तर चटका बसू शकतो. मी एक बाळ असं पाहिलेलं आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये की अशी धुरी आणि शेक देत असताना त्या आजींच्या हातून बाळाचा पाय निसटला, बाळ खूप ॲक्टिव्ह असतो, जोरात हालचाल करतो आणि तो त्या शेगडीत पडला, त्याला भाजलं. त्यामुळं असे ॲक्सिडेंट होण्यासारखे घातक प्रकार बाळाच्या बाबतीत रिस्क घेऊ नये. दुसरं म्हणजे बाळाला खूप घट्ट गुंडाळून अगदी पाय बांधून वगैरे ओढून ओढून हातपाय ताणून ताणून सरळ केले जातात, असं करू नये. बाळ पोटात होतं, हातपाय पोटाशी घेऊन पोटात बसलेलं होतं, जसं बाळ मोठं मोठं व्हायला लागतं तसं बाळ हातपाय उडवून खेळतं, हातपाय हलवून खेळतं आणि बरोबर त्याचे हातपाय व्यवस्थित सरळ होतात. असे ओढून ताणून दाबून बांधून सरळ करायला जाऊ नये, उलट त्याला मोकळी दिली पाहिजे हातपाय उडवून खेळायला, सायकल खेळायला, आणि मग ते त्याचं त्याचं नॅचरली ग्रो होतं. दुसरं म्हणजे त्याला झोळीत घालून जोरजोरात झोका देणं हे चुकीचं आहे. एकतर बाळ असं झोळीत घालून जोराजोरात झोपवायचं, जोरात झोका द्यायचा, याच्यापेक्षा आंघोळ झाल्यावर आईने प्यायला घेतलं तर बाळ 5 मिनिटात झोपेल. त्यामुळं असं जोरात झोका देऊन त्याला झोपवणं, खूप जोरात झोका दिला तर त्यांना डोक्यातला मेंदू हालतो आणि शेकी बेबी सिंड्रोम नावाचा प्रकार होतो, म्हणजे त्यांचं डोकं दुखतं, मग ते कंटिन्युअस रडायला लागतात, त्यांना काही कळत नाही, सांगता येत नाही. त्यामुळं अशा चुकीच्या गोष्टी आपण टाळल्या तर जास्त बरं नाही का? त्यांना घुटी दिली जाते, घुटीमधून वेगवेगळे इन्फेक्शन जाऊ शकतात, प्लस बाळाची जी पचन संस्था आहे ती आईचं दूध पचवण्यासारखीच तयार झालेली असते, त्याला हे सगळे उगाळलेले पदार्थ पचत नाहीत आणि त्याच्यामुळं लिव्हरला त्रास होतो. वेगवेगळे आजार होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं. पूर्वी लिव्हर सिरॉसिस व्हायचं ते घुटी किंवा तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याने वगैरे व्हायचं, असं एक संशोधन झालेलं होतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या नाहीत. 6 महिने पूर्ण होईपर्यंत आईच्या दुधाव्यतिरिक्त घुटी किंवा उगाळलेलं काही असं काहीही द्यायचं नाही बाळाला.
0: नक्कीच, खूप छान पद्धतीनं आपण समजावून सांगितलं डॉक्टर. आणि बऱ्याचदा अशा पारंपरिक पद्धती म्हणूया किंवा अशा गोष्टी वर्षानुवर्ष प्रत्येक घरामध्ये चालत आलेल्या असतात आणि आपल्या घरातली मंडळीसुद्धा ती परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला सांगत असतात. पण हल्ली बदललेलं वातावरण म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा, त्याच्यामुळे असे सुद्धा याचे परिणाम होऊ शकतात हे तुमच्या बोलण्यातनं समजलं. आणि बाळाची प्रकृती किंवा बाळाचं एकंदरच आयुष्य तिथे कुठे धोक्यात येऊ शकतं हेही आपण सांगितलं. तर मला वाटतं जे जे योग्य आहे ते सगळं काही आपण समजावून सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनात याबद्दलचे असलेले समज गैरसमज आता ह्या प्रश्नाच्या माध्यमातून दूर झालेले आहेत असं मी आपल्याला खात्रीशीररित्या सांगू शकते. तुम्ही इथे आलात आणि नेहमीप्रमाणेच छान मार्गदर्शन आपल्या सगळ्याच श्रोत्यांना केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो भेटूया दुग्धामृत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक वाटी साखर उसनी. हो हो हो, आले आले आले आले आताही. आता यावेळी कोण आलंय? सगळे तर आपापल्या शाळा ऑफिसला गेले. काही पार्सल असेल एखादे. थांबा थांबा, आले आले. मी पण काय ना, बंद दारातून आवाज थोडी ना बाहेर जाणार आहे. आजकाल ना या वजनापैकी भरभर उठणे चालणे पण नको वाटत रे देवा. शेजारच्या पाटील काकी, या ना या काकू या. आज यावेळी अचानक. अग, आज घरात कोणीच नाही आहे का? कुठे गेले हो सगळे? अग, ऑफिसला. ऑफिसवाले ऑफिसला गेले आणि शाळेवाले शाळेत, आणि तुझे काका आज सकाळीच मित्राकडे गेले. मला बोलावले होते पण आज मला जरा कंटाळा आला म्हणून मी नाही गेले. हे बघ, बोलण्याच्या नादात राहून जाईल बघ. मला ना जरा थोडी साखर दे ना उसनी. अगं, सुनबाईला सांगितलं ना तर ती मागवून देईल मोबाईलवरून. पण मी आज घरात एकटी, त्यामुळे नको वाटलं. शेवटी आपला जुना उपाय वापरला. असं मागायला बरं वाटत नाही पण नेमकी शिकरणाला कमी पडली साखर म्हणून आले ग. आहो काकी, एवढं काय त्यात? घेऊन जा की. ही घ्या, वाटी भरून देते. देते हो वाटी वापस तुला. हो काकी, द्या निवांत, काही घाई नाहीये. काकींच्या या उसण्यानं मला एकदम लहानपणी घेऊन गेले. आमच्या लहानपणी पण पटकन कोणी पाहुणे आले तर कधी चार मिरच्या तर कधी एक लसणाचा गाठा, याची आवक जावक सतत चालू असायची. माझी आणि माझी जवळची मैत्रीण शेजारीण सुमा कुलकर्णी आहे ना, अगदी तशी. पण आता काय तसे राहिले नाही. आधी कसे घराचे दार उघडे, तशीच मनाची कवाडे पण उघडी होती. माणसांची वस्तूंची ये जा प्रेमाने आपुलकीने उत्तम रीतीने चालू असायची. आणि आता दार बंद, घराची पण त्यासोबत मनाची कधी बंद झाली हे ज्याचं त्यालाच समजलं नाही. आधुनिकतेच्या नावाखाली प्रत्येक जण स्वतंत्र झाला, विचारांनी पण आणि कृतीने पण. कोणताही आनंद साजरा करताना गाडीत बसायचे आणि दरवेळी नवीन जेवणाचे ठिकाण शोधून आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करायचे. आधी कसं कोणाचाही रिझल्ट लागो, कशाचेही बक्षीस मिळो, आजूबाजूच्या शेजारच्यांना माहीत असायची, त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळायची, आजी लोकांकडून बक्षिसाची वडी किंवा लाडू मिळायचा, आणि आजोबा लोकांकडून आणखीन पुढे कसं सामोरे जायचे याची शिकवण मिळायची. या सगळ्यात आपण खूप मोठी लढाई जिंकून आल्याचा भास व्हायचा. त्यात पुढचे 8 दिवस कसे कौतुकाचे निघून जायचे ते कळतच नव्हते. कधी कधी घरात बाहेर काही चुकले किंवा भांडण झाले तर आईबाबांच्या आधीच तिथे उपस्थित मोठी माणसं रागावून विषय संपवत. तेव्हा संपलेला विषय आईबाबांपर्यंत कसा पोहोचायचा हे अजूनही न उलगडलेलं कोडं मात्र आहे. त्या रागवण्याचा कधी आईबाबांना राग आला नाही का, कधी घराबाहेरचे पण रागवतात असं वाटलं नाही. पण आता जवळचं सख्ख रागवलं, अगदी आजी आजोबा रागवले तरी सुद्धा आईबाबांना राग येतो. तर बाकीची नाती किती लांब झाली आहे,
कुटुंब फॅमिलीत कधी कन्व्हर्ट झालं आणि अप्पलपोटेपणा कधी आपला झाला हे अजूनही उमगत नाही. आधी बऱ्याच गोष्टी म्हणजे मुलांना चांगल्या वाईटाची समज, सामाजिक ऋण, करिअर याविषयी आपसुकच आजूबाजूच्या लोकांकडून बोलण्यातून किंवा कृतीतून समजत होत. त्यामुळे मुलं, आजी आजोबा स्वतःला एकटं वाटून घेत नव्हती. आई वडील बिनधास्त शेजारच्यांच्या भरोश्यावर कामाला जाऊ शकत होते. पण आता सगळे बंद दरवाजे, त्यामुळे वाटीभर उसनी साखर किती गोडवा, आधार, प्रेम, समजुतीच्या चार गोष्टी, काळजी सगळं काही देऊन जायची. त्याकरता आता तरसायला लागलो, कारण या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या ॲपवर काही मिनिटात घरी येऊ शकत नाहीत, आपलेपणा देऊ शकत नाही, एकटेपणा घालवू शकत नाही. पाटील काकी आल्या होत्या फक्त 5-10 मिनिटे, पण दिवसभराचा माझा एकटेपणा घालवून गेल्या, माझ्या विचारांना मला चालना देऊन गेल्या. आता काकी माझ्या रिकाम्या वाटीत काय भरून देतील, नेलेली साखर की आणखीन काही पदार्थ, की प्रेमाचा काही खाऊ नातवंडांकरता, हवा हवासा वाटायला. चला मी पण करते आज काही गोडाचे, घरातल्यांसोबत शेजारच्यांना पण खायला द्यायला. श्रोते हो, हा होता आजचा हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजही आपल्याकडे आलेले आहेत कविताजी गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज तुम्ही महाराजांना घेऊन आलेले आहेत, तुम्हीच ओळख करून द्या.
1: मुळात का आणले महाराजांना, हा आधी आपल्या 2 मिनिटात मी तुम्हाला सांगते की आपलं कीर्तन म्हणलं की आर्या साकी दिंडी हे ओघाने आलंच, आणि आर्या म्हणलं की मोरोपंतांशिवाय काही पर्यायच नाही. पण त्यांचं साहित्य बिलकुल उपलब्ध नाही आपल्याकडे. हरिओ, कितीही शोधलं तरी फार काही आपल्याला ते मिळत नाही की जेवढं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर आताच मध्यंतरी माझं अशा एका व्यक्तीशी ओळख झाली की मला असं वाटायला लागलं की आपण बहुतेक मोरोपंतांच्या निजी सचिवाशी बोलतोय की काय, इतकं त्यांच्याकडे मोरोपंतांच्या विषयीचा खजिना आहे. आणि म्हणून मी आज महाराजांना इथे घेऊन आली आहे. तुमची पण ओळख करून देते, प्रभंजन बुवा भगत उत्तम कीर्तनकार तर आहेतच, आणि शिवाय त्यांनी मोरोपंतांच्या साहित्यावरती कमाल काम केलेलं आहे. आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत जो विषय मला मिळालेला आहे तो विषय लगेच श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं, म्हणून मी त्यांना घेऊन आली आहे.
0: तेव्हा श्रोते हो, आपण आज गप्पा मारणार आहोत ह भ प प्रभंजन भगत यांच्याशी. प्रभंजनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.
0: आणि खरोखर कविताताईंनी सांगितल्याप्रमाणे कीर्तन म्हटलं हो तर आर्या
2: उपासाला वर्या
0: संसारात
2: भार्या आणि कीर्तनात आर्याही असायचीच.
0: आणि आर्या म्हटलं की मोरोपंत.
2: होय,
0: मोरोपंत हा विषय तुमच्या डोक्यात कसा आला?
2: कीर्तनकार, त्यात नारदीय कीर्तनकार म्हटल्यावर, नारदीय कीर्तनाचं प्रशिक्षण घेतल्यावर, आपण जी संत परंपरा म्हणतो नीतेनी, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून श्री संत निळोबारायणपर्यंत यांचे अभंग तर असतातच, त्यांच्यावर निरूपण करायचं. याही पलीकडे जाऊन इतर सांप्रदायिक सत्पुरुषांची संतांची अभंग निरूपणं नारदीय कीर्तनात चालतात, पण ते निरूपण खुलवण्यासाठी किंवा उत्तरंगातली आख्यानं सजवण्यासाठी मोरोपंतांची आर्या ही तशीच आली. मुळात मोरोपंत स्वतः कीर्तनकार होते, हरिदास होते आणि आख्यान कवी होते, स्वतंत्र प्रतिभा होती. आणि त्या जुन्या पिढीपासून मोरोपंतांचं काव्य हे ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीसारखं समाजामध्ये, भारतीय महाराष्ट्रीय समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये रूढ झालं आहे. त्यामुळं ती हक्कानं एखादी लेख माहेरी येते तशी ती कीर्तनात येऊन विसावलेली आहे. ती येणारच कीर्तनामध्ये, आणि त्याशिवाय कीर्तन झालं असं लोक मान्यता आजही देत नाहीत.
0: मला वाटतं आपण जसं श्रुती आणि स्मृती म्हणतो तसं मला वाटतं ही मोरोपंतांची आर्या ही श्रुती पण आहे.
2: होय,
0: म्हणजे ऐकलेली पण आहे,
2: ऐकलेली पण
0: आणि स्मृतीत पण आहे सगळ्यांच्या.
2: आहे आहे, सगळ्यांच्या स्मृतीत आहे असं तुम्ही म्हणता. खरं तर आज जे मोरोपंतांच्या वाङ्मयाचं मी काम करतोय त्यासाठी मी या शुभेच्छा समजतो. थोडं दुर्दैव आहे ही स्मृतीत नाही आहे. काव्य कशाला म्हणावं, कसदार काव्य काय, त्याचं आस्वादन कसं घ्यावं, हे आजकालच्या शालेय विद्यार्थ्यांपासून इंजिनिअरिंग, मेडिकल, वकिली, CA या बॅकग्राऊंडनी धावपळ करणारी जी माणसं आहेत, जी आता तरुण पिढी आहे, काव्याचं रसास्वादनच होत नाही आहे समाजामध्ये. त्यामुळं तो जो काही आपण सौंदर्यशास्त्रीय दृष्टी जी आहे त्या तरुणाची, ती नाही आहे त्याच्याकडे आत्ता. दुर्दैवानं सर्वत्र ते पसरायला हवं पण ते होत नाही आहे. आता सुदैवाची बाजू सांगतो की मोरोपंतांचा अभ्यास करणारे माझ्या संपर्कात कॉलेजवाईन तरुणच आहेत, ज्यांच्या मुखामध्ये बॉलिवूडच्या गाणी असायला हवीत किंवा शेरोशायरी असायला हवीत.
1: बरोबर,
2: ती कॉलेज पास झालेली, आता जॉब करणारी, कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी अशीच विद्यार्थी आहेत जे आता त्यामध्ये रस घेतात, हे विशेष आहे.
1: अगदीच विशेष आहे.
2: तुम्ही मगाशी म्हणालात एक मुद्दा याच्यात की मी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे, तर मला काय रचना त्यातल्या जमत नाहीत, आर्याबद्ध रचना मला करायला जमत नाही. पण कीर्तनाच्या अंगानं हे मोरोपंतांचं वाङ्मय डोळ्यासमोर आल्यानंतर ही कुठेतरी एक मनाला त्रास देणारी भावना होती. मी त्याला शोकांतिका नाही म्हणणार की या वाङ्मयाचा अभ्यासच होत नाही असं कसं, मग अभ्यास करणारी मंडळी आपण एकत्र करूयात. आणि हळूहळू तो समूह ग्रुप वाढत गेला की मग त्यांना हाताशी धरून आपण करूयात, की जे त्यातली तज्ज्ञ असतील, जिने लहानपणापासून मोरोपंत केलेले
1: आहेत.
2: अनेकांनी मोरोपंत वाङ्मयाचा अभ्यास असासाठी केला की त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कीर्तन, त्यांचं आख्यान जोरकस व्हावं म्हणून माझ्या पोतडीत काय काय रत्न आहेत यासाठी साचवून ठेवली, ती पुढच्या पिढीला दिलीच नाहीत. आणि ती न दिल्यामुळे लुप्त पावली. देल्यानं वाढतं असं ते राहिलंच नाही. पण मला योगायोगानं अशी मित्रमंडळी मिळत गेली की जी आजकाल व्हॉट्सअपचे चॅटिंगसुद्धा आर्यत्न करतात.
1: अरे वा, किती छान
2: प्रश्न विचारताना आर्य
0: पहिल्यांदा आम्हाला मोरोपंतांबद्दल थोडस सांगा ना, की ते कोण होते, कुठले होते?
2: मोरोपंत त्यांचं चरित्र म्हणजे त्यांचे पूर्वज वगैरे रत्नागिरीतल्या कोतापूर नावच्या गावचा त्यांचा जन्म सांगतात. काही जण म्हणतात त्यांचा जन्म पन्हाळगड किल्ल्यावर झाला, पण ते कोतापूरचे. त्यांचं आडनाव पराडकर, मोरेश्वर रामचंद्र पराडकर. मोरेश्वर रामचंद्र पराडकर त्यांचे वडील कारभारी असल्या कारणानं ते पेशवाईच्या म्हणजे शिवोत्तर काळात घडलेले कवी आहेत. आणि तिथून ते कोकणातनं उदरंभरणासाठी नोकरी धंद्यासाठी ते गडावरती आले, पन्हाळगडावरती. पन्हाळगडावरून त्यांचं जाणं पुढे झालं पंढरपुरात. पंढरपुरात काही काळ राहिले आणि मोरोपंत विसावले बारामतीमध्ये. बारामतीमध्ये आजही त्यांचा वाडा, त्यांचं राम मंदिर दाखवलं जातं. आणि ते जसजसे प्रवास करत गेले तसतसं त्यांची जी प्रतिभा आहे ती आसपासच्या परिस्थितीत त्यांचं अध्ययन होत गेलं, त्यांची प्रतिभा खुलत गेली. आणि संस्कृत काव्यात असलेली आर्या त्यांनी मराठीत आणली असं म्हणायला जागा आहे. कारण आज फक्त

0: येईल हा पेशवाईचा काळ आहे.
1: अच्छा.
0: खर तर त्या पेशवाईमध्ये खऱ्या अर्थानं उत्तर पेशवाईमध्ये लावण्यांना बहर आला होता. मराठी कवींमध्ये संत, पंत आणि तंत हे तीन भाग पडतात. तर संत कवी होतेच, ते सुरूच होतं काम, पण शेवटचे संत म्हटले जातात ते परंपरेतले श्री संत निळोबा राय. नंतरचा काळ जो सुरू झाला तो बऱ्याचपैकी प्रभाकर, सोलापूरचे रामजोशी, ही शाहीर, होनाजी बाळा यांचा सगळा थोडासा भगवत भक्ती नीतीकडे झुकणारा आणि बराच शृंगाराकडे झुकणारा असा शाहिरी काव्याचा तंतात्मक भाग. तंत कवी पोवाडे गाऊन आपण शाहीर म्हणतो त्यांना, वीरश्री पण संचारायला लावली त्यांनी. पण ज्यावेळेस सर्वत्र दिग्विजय प्रस्थापित केला, आता कोणाशी लढायचं? म्हणजे काही चित्रपटांमध्ये दाखवले, ढाली तलवारी भाले जाळे जळमटत पडलीत आणि सगळे तुणतुण्याच्या तालावर, डफाच्या तालावर ते लावण्यावरती डोलतायत. त्या काळामध्ये पुन्हा एकदा हा संत विचार या बदलत्या तरुणाई पुढे, शृंगारात वाहवत जाणाऱ्या तरुणाई पुढे ठेवण्याचं काम मोरोपंतांनी केलं, पण ते आर्याच्या माध्यमातून केलं.
2: तुम्ही त्यांच्या ग्रंथाबद्दल पण बोललात, अजून कोणते कोणते आत्ता सापडलेले आहेत
0: ग्रंथ? इंटरनेट आर्काइव्ज काही दुर्मिळ ग्रंथ जे संग्रहित करून ठेवलेत त्याच्यात त्यांचे अनेक ग्रंथ आहेत. स्फुट रचना आहेत, कृष्णविजय म्हणून ग्रंथ आहे. आर्या भारतातली जवळपास सर्व पर्व आत्ता उपलब्ध आहेत. काही शिळा प्रेसवर जुन्या काळात छापली त्याचे स्कॅन कॉपीज आहेत. काही अलीकडच्या काळात टाईप केलेली आहे. translitteral.org म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर बऱ्यापैकी मोरोपंतांचं वाङ्मय आता आलंय. आणि जो धडपड आहे ज्याला खरंच मोरोपंतांच्या वाङ्मयाशी आहे, तर तुम्ही आता नाशिकमध्ये आहे इथे पण एक मोठं वाचनालय, सार्वजनिक वाचनालय म्हणतो, प्रत्येक नगरीत असं वाचनालय आहे, तिथे जावं. जुन्या दुर्मिळ पुस्तकांमध्ये मोरोपंत सापडतातच. आणि आपलं ज्या वयात आपल्या हातात ते पुस्तक आलं, ते आपलं वय, ते पुस्तक, त्याचा आवाका आणि आपली बुद्धी याचं सगळी सांगड बसून आपण जिथे जे हाती लागलं त्याच्या अभ्यासाला सुरुवात करू शकतो.
2: आता मला तुम्ही कीर्तन आणि आर्या याचा थोडासा सांगाल.
0: कीर्तन आणि आर्या म्हणजे आता साखर आणि गोडीतलं असं असं सगळं प्रकरण पृथक पृथक कसं सांगावं. आर्या ही आजच्या काळाची आहे ना, अलीकडे जे काही कीर्तनकार कीर्तन प्रशिक्षण घेऊन बाहेर येत आहेत. पूर्वरंग आणि उत्तरंग हा डाचा आहे. पूर्वरंगामध्ये अभंग आपण निरूपणासाठी घेतला, तो अभंग निरूपणासाठी घेतल्यानंतर ज्यांचा अभंग निरूपणासाठी घेतला आहे त्यांच्याबद्दल उत्तरकालीन त्यांचे शिष्य कोणी संत आहेत का, त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल विचार केला जातो, मांडला जातो प्रस्तावनेत, मांडला जावा. समाजा ज्या समाजासमोर, ज्या सभेसमोर तुम्ही कीर्तन करतायत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरी सभा ती जी कीर्तन आणि प्रवचनाला जमते त्यांना सभा म्हणावं आणि त्या सभेत बसणारे सभ्य म्हणावेत असा शास्त्र संकेत आहे. त्या सभेचं लक्ष आपल्याकडेच ठेवावं यासाठी प्रस्तावनेत प्रवेश करताना संतांचं वाङ्मय घेतलं निरूपणाला, प्रस्तावनेला संतांचंच वाङ्मय वापरायचं. नारदीय कीर्तनात हा संतांचं वाङ्मय घेतल्यावरती संस्कृत कवींनी पण काही सुभाषित केली ती आली, आणि मग पंत कवींनी पण या सगळ्या जुन्या संतांची स्तवनं करून ठेवली. मग तसं आता उदाहरण सांगतो, समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांचा अभंग घेतला, आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, किंवा वैद्य भेटला सुखदाता रोग पालट झाला आता, छान तुम्ही छान चाल बांधली त्याला, समाज त्या अभंगाच्या गायनावरती डोलला. आता तो पूर्वरंगाचा अभंग संपला तर सभा सरसावून बसते. आता बुवा काय बोलणार आहेत, अभंगात प्रवेश कसा करणार, चिंतन स्पर्श कसा होईल त्याला, आज नेमका मुद्दा कुठला मांडला जाणार, तो मुद्दा आत्ता सामाजिक परिस्थिती आणि काय धर्मावरची काय आक्रमणं असतील, धार्मिक स्थिती असेल, आध्यात्मिक प्रगतीबद्दल साधकांचे प्रश्न आहे, ह्या सगळ्यांना स्पर्श करून कसा पुढे जाणार आहे, इतकं कुतूहल राखणारे श्रोते आजही आहेत. मग त्या सगळ्या कुतूहलाचा मान ठेवत त्याला पुढे सरकायचं आहे, म्हणून तो पुन्हा त्या संतांचं स्तवन करूनच प्रवेश करायची इच्छा धरतो कीर्तनकार. मग त्यासाठी कुठली आर्या वापरणार? मोरोपंतांनी समर्थांचं स्तवन केलेलं आर्या, द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते एक रामदासे आय किले त्या असो सदा प्रणती. ही त्यांची आर्या आहे की द्विज सावधान ऐसे. लग्नामध्ये सावधान म्हटलं जातं आणि सावधान म्हटल्यानंतर लग्न लागतं, टाळी वाजली म्हणतो आपण त्याला. पण समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरित्रात अशी कथा आहे की आईनं सांगितलं की सावधान होईपर्यंत बोहल्यावर उभा राहा, आणि सावधान म्हटल्याप्रमाणे उभे राहिले आणि तिथून लगेच पळाले. द्विज सावधान आईसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते आय किले आपल्या कानावर पडतं पण ते ऐकलं फक्त

0: त्यांनी. आमचे आदरणीय श्री मोठे रामदासी कीर्तनकार आहेत, आदरणीय श्री मकरंद बुवा सुमंत, त्यांनी कीर्तनात एक सुंदर सांगितलं, मला खूप आवडलं ते, की जे मंगल आहे जे शुभ आहे मग सावध कशासाठी व्हायचं. त्या मांगल्याची प्राप्ती होईपर्यंत सावधगिरीनं साधकाने वाट चालायची असते ना. आता लग्नाची गाठ बांधताना शुभ म्हणतात मंगलही म्हणतात, आगे खतरा आहे असे पाठी वाचल्यावर आपण सावध होतो, पण सगळं शुभ आहे सगळं मंगल आहे मग सावध कशाला व्हायचं. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी ते ऐकलं, इथून निघून जाण्यात शहाणपण आहे, इथून निघून जाण्यात सावधपण आहे, म्हणून ते तिथून पळाले. हे पारमार्थिक शहाणपण ज्यांना लाभलं त्यांचा आज अभंग निरूपणाला आपण आज घेतलाय. असं पूर्वरंगाची पूर्वरंगातल्या निरूपणाचा आर्याचा संबंध येतो. संत स्तवनाचा मुद्दा चाललाय, पंतांचे आर्य आहेत, पंतोत्तर लोकांनी पण आर्य केलेले आहेत. जसं आपण सुश्लोक वामनाचा अभंग वाणी प्रसिद्ध तुकायाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्यमयूर पंतांची, ही पाद्य घराण्यातल्या एका विभूतींनी केलेली आर्य, मोरोपंतांच्या समकालीन होते त्यांनी केली. किंवा बारामती बद्दल बोललं गेलंय, त्यांच्या मोरोपंतांच्या एका शिष्याची की पुतण्याची आर्य आहे, अर्धीच आठवते मला की बारामती या गावाचं नाव बारामती असं काय, तर त्याचं नाव बा राम तीत आहे म्हणून बारामती तिचे नाव, असं त्यांनी सांगितलंय, त्याचा फोड करून दिलाय. म्हणजे पंतांनी केलेल्या आर्या वापरल्या जातातच, त्याचंही उपयोजन केलं जातं, आणि नंतरच्या लोकांनी आर्या केलेल्या आहेत त्याचाही तिथे योग्य ठिकाणी कसा उपयोग करायचा आणि आपला विषय कसा खुलवायचा त्यासाठी. आता राहिला उत्तरंगाचा प्रश्न.
1: चरित्रामध्ये
0: आता तुम्ही विराट राजाचं चरित्र महाभारतात ऐकताय, आणि विराट राजाच्या चरित्रामध्ये आता महाभारत माहिती असेल आता श्रोते ऐकतायत, आणि कदाचित आता मी कुठली आर्या सांगणार हे सुद्धा कानावर कदाचित विचार करत असतील सर्वजण. विराट राजाचं चरित्र चाललंय आणि त्या विराटाचा मुलगा उत्तर तो युद्धासाठी निघालाय, आणि तो किती पराक्रमी याचा तो बढाया त्या सगळ्या राणीवशात मारायला लागला, आणि तो रणांगणात गेला आणि त्या कुरुवंशातले सगळे वीर समोर बघितल्यानंतर जो गर्भगळीत झाला, सुदैवाने त्याचा सारथी तो अर्जुन होता म्हणून तो वाचला. पण आता इथे मोरोपंत त्यांचा कॅमेरा ओपन करतात, फोटोचा नाही व्हिडिओचा, त्यांचं व्हिडिओ शूटिंग आहे का. कुरु कटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला. कुरु कटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपर बला बल नेनुनी बालिश बहु बायकात बडबडला. अपेक्षित होत मला
2: एक
0: माझं बळ किती, शत्रूचं बळ किती हे नेणून म्हणजे न जाणून तो बायकांमध्ये आधी बडबडला, आणि इथं आल्यानंतर मात्र गर्भगळीत गडबडून गेला. आता हा म्हणण्यात प्रास आहे. मी कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला अशी झाली तरी म्हणू शकतो, आणि गद्य जरी म्हणायला लागलो तरी त्याला प्रास आहे. तो उत्तर बाळ फार गडबडला अशा पद्धतीने यावी ती आर्या. आता इथे आर्येनं कथानकही पुढे नेलं. श्रोता जो हा चित्रपट नीट बघत नाहीत लोक, अशा श्रोत्यांना कीर्तनात बसल्यानंतर कथानक पुढे न्यायचं आहे आपल्याला आर्या वापरून. याच्यासाठी मोरोपंतांनी म्हणजे बहार आणली ठिकठिकाणी. मला आता त्या आर्या पाठ नाहीत, क्षमा मागतो मी. पण तेव्हा कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म म्हणून कर्णाची जी कानउपटणी केलेली भगवंतांनी ती अतिशय चपखल शब्दात मांडलेली आहे.
2: चपखल शब्द
0: आजही अनेक त्या तुमच्या म्हणजे मोठ्या पिढीतल्या लोकांची पाठांतर आहेत ती आर्या. सिलेबस मध्ये होते आज काय आता सांगता येत नाही, अभ्यासक्रमात नाही येत
2: नाही आता काही.
0: म्हणजे मी 11वीत असताना 2 केका होते असं आता नाही, पण असं कसदार रसभरीत आणि श्रोत्यांचं चित्त काव्याच्या माध्यमातून सुद्धा आख्यानात मांडून ठेवण्याची ताकद मोरोपंत बाळगतात. त्यांच्या घट्टपणाची ती जी वीण आहे म्हणतो मी, ती वीण कुठेही सैल झालेली नाही आहे, कुठे त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, ना भाषेला त्यांनी कॉम्प्रोमाइज होऊ दिलाय कुठे. ती त्यांनी मेंटेन ठेवली एवढ्या आर्यांमध्ये, कुठेही बिघाड नाही त्यामध्ये.
1: आणि भक्ती
0: हा
1: हा तर कीर्तनाचा पाया आहे असं म्हटलं.
0: हो हो हो,
1: भक्तीच्या याच्यात आर्या आहेच ना.
0: हो आहेत.
1: तू सागर करुणेचा
0: हा
1: देवा तुझलाची दुःख सांगावे,
0: बरोबर
1: तुझ वाचून इतराते दिनमुख पसरून काय मागावे,
0: बरोबर
1: राम
0: राम बरोबर बरोबर.
1: तर असं मला असं वाटतं म्हणजे तुम्ही म्हटलात तसं पूर्वरंगात म्हणा उत्तरंगात म्हणा, म्हणजे चरित्रात्मक सुद्धा त्यांनी आर्य लिहिलेले आहेत. मग यांचं सलग चरित्र सुद्धा असं कोणाचं लिहिलेलं आहे का आर्यांमध्येच? की त्यांनी आर्यच्या बरोबर इतरही वृत्तांचा वापर केलेला
0: आहे. मोरोपंतांनी पदर असलेली आहेत. मोरोपंतांनी एक काव्य प्रकार दोहा वृत्तात लिहिलेला आहे मराठी. हो, दोहा मराठीत दोहे आणलेले आहेत. संतवर्णन पण एक काव्य आहे त्यांचं, त्याच्यात दोहा वृत्त वापरलेलं आहे. मोरोपंतांनी साकी पण वापरली आहेत. गंगेची स्तुती आहे खूप मोठी. त्या गंगा स्तुतीमध्ये पंतांनी बऱ्यापैकी वृत्त वापरली आहेत. पृथ्वी तर त्यांचं आवडतं वृत्त आहे. पूर्ण श्लोकक एकावली पृथ्वी ते शिखरिणी आहे, शार्दुली विक्रीडित आहेत. अनेक वृत्तांमध्ये रचना केली, अभंग सुद्धा रचलेत त्यांनी. आणि तुम्हाला नवल वाटेल, पहिली मराठी गझल मोरोपंतांच्या नावावर आहे. रसनेन राघवाच्या, तुम्हाला शब्द आठवेना, पण ती त्या रसनेन राघवाच्या इथून ती काव्य सुरू होतं म्हणून त्या वृत्ताचं नाव रसना असं ठेवलं गेलंय. पण ती वाचल्यानंतर कळतं की ही गझल आहे आणि ती गझल मोरोपंतांच्या नाव, एकच रचना आहे त्यांच्या नावावरती. त्यांच्या नावावरती एवढं सगळं आहे. अजूनही अनेक चमत्कृती त्यांनी केलेल्या आहेत. एक त्यांची निरोष्ठ रामायण म्हणून एक रचना आहे, ज्या रामायणामध्ये प फ ब भ म आणि व ही सहा अक्षरच नाहीत,
1: ओष्ठ्याव्यस
0: नाही, म्हणजे वर्ण नाही त्याच्यात. रामायणातले जे नायक आहेत प्रभू रामचंद्र, त्यांच्या नावात राम आणि जो विलन म्हणूयात आपण रावण व येतो. म्हणजे पूर्ण रामायणात ज्या काय आर्या त्यांनी रचल्या त्या आर्यांमध्ये प फ ब भ म नाही, म्हणजे राम येणार आणि व येणार नाही. श्री हरी दशरथ नंदन झाला दशकंठ संक्षय कराया, दर शेष चक्र ही जनी घेती जगदखिल संकट हराया.
2: क्या बात आहे.
0: याच्यामध्ये कुठे तुम्हाला प फ ब
2: मिळणार
1: नाही. राम आहे रावण आहे
0: हो,
1: तरी म नाही आणि व नाही.
0: हा, आता हे नावासह सांगतो, हे काव्य ज्या वेळेस एक नवीन, आता नवीन विषय बोलतो मी, की अशा सगळ्या मोरोपंत अभ्यासकांचं एकत्रीकरण करून आम्ही श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड इथे समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या सान्निध्यात मागच्या वर्षी आणि यावर्षी संमेलन भरवलं.
2: त्यामध्ये मी येणार आहे
0: या विषयावरती. पंत वाङ्मयाच्या अभ्यासिका आहेत सौ राधिका आडिवरेकर, संस्कृत शिक्षिका आहेत पुण्यामध्ये त्या, त्यांनी उत्तम अभ्यास करून मांडलं आणि याची कारण मीमांसा शोधली की प फ ब भ म आणि व ही अक्षर टाळली का, तर परमार्थामध्ये काम हा विकार सांगितलाय. तर त्या विकाराच्या माध्यमातून येणारं जे सुख आहे ते परमार्थाला आडवं येणार आहे आणि ते सुख वाढणारी एक इंद्रिय म्हणजे ओठ आहेत. त्या ओठांचा संपर्कच येता कामा नये
2: हा
0: पंतांनी विचार केला
2: असा.
0: आणि तो मटेरियलिस्टिक सुख जी आहेत ती त्यातनं वृद्धिंगत होतील म्हणून चरित्र उच्चारताना ते इंद्रियाचा संबंधही नको आणि काहीच नको असा विचार त्यांनी कदाचित त्यात मांडला असावा का, उदंड त्यावरती आर्यांनी केले.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय हरिभक्त परायण प्रभंजन भगत यांच्याशी, पण तुमच्याशी बोलताना आम्हाला अजून बरेच प्रश्न पडलेत, त्यामुळे आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 16। श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत चिरंतन गाणी या कार्यक्रमात। रसिक हो, भावगीत म्हणजे मनातले भाव सांगणारे गीत। पी सावाराम यांनी मराठी रसिक मनांवर मंत्रमुग्ध भुरळरूपी मंजूळ अशी रेशमी शालच जणू पांघरली आहे भावगीतांच्या माध्यमातून। पी सावाराम हे मराठी भावगीतांना लाभलेलं एक अद्भुत आणि अक्षय असं लेणं आहे। पी सावाराम भावनांचे कवी, ते प्रसिद्ध झाले मुख्यतः त्यांच्या भावगीतांमुळे। शब्दांमधून होणारी अर्थप्रतिती, उत्कट भाव, चित्रमयता, संवेदन प्रधानता ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या गाण्यांमध्ये उतरलेली आपल्याला आढळतात। मनाच्या नाजूक संवेदना हळवा कोपरा या गाण्यांनी स्पर्शून गेला। काळ कितीही बदलला तरी मूळ भावना मात्र बदलत नाही हेच जणू या गाण्यांमधून दिसते। म्हणूनच आज 3-4 पिढ्यांनंतर देखील ही गाणी तेवढीच ताजी वाटतात। पी सावाराम यांच्याबद्दल प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे म्हणतात, गीतगंगेच्या तटाकी जी अनेक कैलासलेणी आपल्या सगळ्यांच्या भाग्याने कायम ठाम उभी आहेत त्यातलेच एक अभंग असं कोरीव लेणं म्हणजे जनकवी पी सावाराम। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पी सावाराम यांच्या काही सुंदर भावगीतांचा आपण आस्वाद घेऊया। आज सर्वप्रथम ऐकूया एक अतिशय गोड भूपाळी। दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली ही भूपाळी गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी। अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी, उषा प्रीतीची हासत लावी कुमकुम मंगल भाळी।

शकुंतला ही कण्वमुनींची मानसकन्या. कण्वऋषी यांना एकदा त्यांच्या आश्रमात शकुंत पक्षी म्हणजे मोर यांनी वेढलेलं एक सुंदर बाळ आढळलं. ती कन्या होती विश्वामित्र आणि मेनका यांची. त्यांनी तिचं नाव ठेवलं शकुंतला. कण्वमुनींची ही मानसकन्या आता उपवर झाली आहे. राजा दुष्यंत यांच्या आगमनाची चाहूल लागताच एकांतात वनात बसून ती राजा दुष्यंत याला वरण्यासाठी बकुळ फुलांची माळ गुंफत असल्याचे हे सुरेख भावगीत आहे. बकुळ फुला इतकंच नाजूक. बकुळीची फुले जणू काही एक नक्षीदार कुडीच असते. नुसती रूपानेच नाही तर सुगंधाने देखील गर्भश्रीमंत अशी ही बकुळीची फुले संध्यासमयी झाडाखाली हिमवर्षावाप्रमाणे सुगंधी सडा घालत असतात. बकुळीचा गजरा केसात माळल्यावर एक दोन दिवस तरी त्याचा सुगंध केसात दरवळत असतो. फुले मालवली तरी सुगंध मात्र कमी होत नाही. अजून एक गंमत म्हणजे ही फुले मावळली तरी पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात. आपल्या लहानपणी आपण या बकुळीची फुले वही पुस्तकांच्या पानात ठेवून बकुळीचा सुगंध अनुभवलेला नक्कीच आठवत असेल रसिकांना. ऐकूया पी सावाराम यांचे हे मधुर काव्य. वसंत प्रभू यांची गोड चाल, तितकाच लता मंगेशकर यांचा अप्रतिम स्वर. आठवणींची करिता मृगया, आठवणींची करिता मृगया, हसते खुदुखुदू मनी आतुरता, सखया येता मंगल घटिका, आली स्वयंवराची मानसकन्या कण्वमुनींची, बसुनी वनी एकांती गुंफिते माळ बकुळ फुलांची.

मंडळी, आता ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या मधुर आवाजातील सुमारे 75 वर्षांपूर्वीचे म्हणजे 1949 सालचे पी सावाराम यांचे एक अतिशय दुर्मिळ असे एक मंजुळ भावगीत.

डोळ्यातल्या किलबिलल्या, डोळ्यातल्या किलबिलल्या निळसर मैना इवलाल्या, गालावरी सरसरली कमलदलांची पखरण ही, नजर लावता तुझ्याकडे, मनात नसता तुझ्याकडे, नकळत कामग असे घडे। ऐकूया श्रोते हो, दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अजून एक दुर्मिळ सुंदर

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. साधं लिहिणं खरं तर खूप अवघड असतं मंडळी, कारण खूप चिंतनातून ते आलेलं असतं. यापुढील भावगीत हे एका विवाहित कन्येच्या आपल्या आईच्या आठवणींचं साधंच असं हे भावगीत आहे माणिक वर्मा यांच्या आवाजातील. संगीत वसंत प्रभू यांचं, गीत अर्थात पी सावाराम यांचं. माणिकताई यांच्या आवाजातील अनेक छान छान गाणी आपण ऐकली आहेत. हे भावगीत देखील त्यांनी तितक्याच तन्मयतेनं गायलं आहे. रंजकता आणि रसिक हृदयाचा ठाव घेणारा विलक्षण गोडवा हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य. ऐकूया तर

रसिक हो, यापुढील लोकप्रिय भावगीत ही एक प्रार्थना देखील आहे. जो इतरांसाठी चंदनासारखा झिजतो, मानव्यासाठी तेवतो, तोच देवाला आवडत असतो. पी सावळाराम यांचे हे भावगीत वसंतप्रभू यांनी मिश्र मांड या रागामध्ये स्वरबद्ध केलं आहे. मानवाने कसं जगायचं आणि का जगायचं हेच सांगते ही कविता. या भावगीतातील जीवनसार पी सावळाराम यांनी आयुष्यभर आचरले. जनसेवेचे बांधून कंकण, जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पून आपले हृदसिंहासन, नित भजतो मानवतेला, तोची आवडे देवाला, जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला.

श्रोते हो, यानंतर ऐकूया पी सवाराम यांचं एका भावनाशील मनाला त्याच्या काळजाला थेट हात घालणारं आपल्या स्वर्गवासी झालेल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करणारं जगातलं एक सर्वोत्कृष्ट गीत. माई 12 वर्षांची ज्येष्ठ कन्या लता 3-3.5 वर्षांच्या लहानग्या हृदयनाथासह सर्व मंगेशकर भावंडांना पोरके करून मास्टर दीनानाथ मंगेशकर दुर्दैवाने 24 एप्रिल 1942 रोजी निवर्तले. दीनानाथांवर एखादं भावपूर्ण गीत असावं अशी माईंची इच्छा होती. त्यांनी त्यासाठी निवडलं पी सावाराम यांना. माईंच्या इच्छेनुसार पी सावाराम यांनी दीनानाथांच्या 9व्या स्मृतिदिनी म्हणजे 24 एप्रिल 1951 रोजी हे गाणं लिहिलं. या गीतातून पी सावाराम यांनी मास्टर दीनानाथांना शब्दाद्वारे साक्षात उभं केलं आहे. या भावगर्भ गाण्याला तितकीच भावपूर्ण चाल आहे वसंत प्रभू यांची, आणि आवाज आहे मास्टर दीनानाथांच्या कन्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचा. पी सावाराम यांच्या लेखणीद्वारे प्रकट झालेला भाव लता मंगेशकर यांच्या आवाजात रसिकाच्या मनाला चिंब भिजवून गेला आहे. मंडळी, हे गाणं आहे 2 कडव्यांचं. पी सावाराम यांची मूळ कविता मात्र 3 कडव्यांची होती. कवितेत असलेले पण गाण्यात नसलेले हे कडवे पाहूया. तिन्ही सांजा येऊन मिळता सांज वात लावित असता, हात जोडलेले तुम्हा माई वाचे सांगे तुमची गीता. दुःख मित्र तुमचा प्यारा आठवण देऊन जाता, मिठी आईची ती कंठी थांबे नात अश्रू माला. तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घाली अश्रू माला, तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घाली अश्रू माला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला, वैभवाने बहरून आला याल का हो बघा याला. ऐकूया तर हे शब्दातीत असे सर्वांग सुंदर गीत.

सुगीच्या दिवसात पाखरांचा कळप उतरावा तशी एक दिवस प्रतिभा झेपावत आली. प्रतिभेच्या निळ्याशार वातावरणाने नेवासेचे महालय मंदिर शहारून गेले होते. आपले लौकिक जीवन सोडून ज्ञानदेव फार उंच उंच चालले होते. आत्म्याकडून आलेली हाक त्यांना स्पष्ट ऐकू येत होती. लांबवर शब्द आरवत होते आणि त्यांना जगावेगळी जाग येत होती. गाभाऱ्यात चांदीची घंटा किणकिणावी तसे ते गुणगुणत होते. ज्ञानेशाची पहिली ओवी त्या मंदिराने ऐकली. ओम नमोजी आद्या श्री वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मराठी माऊलीचा कुसवा उजवला होता. मराठी मुलखाच्या एका वेदाने जन्म घेतला होता. नेवासे गाव धन्य झाले. समोर लांबवर एखाद्या प्रेरणेसारखे निवृत्तीनाथ बसले होते. शेजारी उजव्या हाताला कमरेत वाकून सच्चिदानंद बाबा आदराने लिहित होते आणि ज्ञानदेव सांगत होते, ही गीता नामविख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्ञानसूर्याचे अधिष्ठान घेऊन कोवळ्या आयुष्याची पहाट आता फुटली होती. न संपणाऱ्या प्रकाशाची एक दिवाळी जगात सुरू झाली होती. प्रसन्नतेचे मळे फुलले होते आणि त्याच्या सावलीत येऊन अपार जनसमुदाय सुखाने लोळत होता. काळ्या दगडाच्या पैस खांबाला टेकून माऊली ज्ञानदेव बसले होते. उन्हाळी मोगऱ्यावर एक एक कळी उमलावी तशी एक एक ओवी त्यांच्या मुखातून फुलत होती. ज्ञानदेव सांगत होते, सच्चिदानंद बाबा लिहित होते. दिवसामासाने ज्ञानेश्वरी वाढत होती. चित्ताला अतिशय हळुवारपणा आणून लोक ऐकत होते. आनंदाच्या दोंदावर लोळत होते. ज्ञानदेवांनी हात जोडून शेवटी पसायदान मागितले. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना, तू गीतेचे तत्वज्ञान मायबोलीत सांगितलेस. खळांची खळबुद्धी व्यंकटी निवृत्त व्हावी असावर परमेश्वरा पक्षी मागून तुझा वाग्यज्ञ संपन्न केलास. धन्य तुझी. निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, त्यांच्या संवादातला मर्माभ्यास हीच ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय. गीतेचे सार प्राकृत भाषेत आपल्या मराठी भाषेत सर्वसामान्यासाठी लिहित आहेत संत ज्ञानेश्वर. मराठी मातेला किती गर्व झाला आहे बघा आपल्या या ज्ञानदेव बाळाचा. आपली मराठी भाषा साक्षात आईहून सांगते आहे ही गोड कल्पनाच किती अलौकिक आहे ना. मराठी मातेच्या मांडीवर हे ज्ञानेश्वर बाळ वाढते आहे आणि ते साक्षात भगवंताला गीता सांगते आहे. निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल. निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल. अमृताते जिंकित पहिजा धावे मराठाची बोल. ज्ञानदीप डोळी यांचे तेजाळता तेजो गोल. देवगुरु खाली आले जोडून या दोन्ही हाता. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. ऐकूया पी सावराम यांचे वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेले आणि आशा भोसले यांनी गायलेले एक नितांत सुंदर गाणी.

श्रोते हो, सर्वसामान्य मराठी मनात आढळपद मिळवलेले जनकवी पी सावराम यांनी 21 डिसेंबर 1997 रोजी या जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांच्या लोकप्रिय आणि सुंदर संस्कारी अशा अनेक अजरामर गाण्यांच्या रूपाने ते आपल्यातच असल्याचा विश्वास रसिकांना वाटतो. मंडळी, गेले 3.5 महिने पी सावराम यांच्या विविध अशा साधारण 1,625 गाणेरूपी कवितांचा आस्वाद चिरंतन गाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या 16 भागात आपण घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. रसिक हो, तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आता वेळ झाली आहे पी सावराम यांच्या गाण्यांचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या आठवड्यात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. पुढच्या आठवड्यात भेटूया मित्रांनो एका नवीन विषयासह. नमस्कार.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 253 दशक 20 समास 7 आत्मनिरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ अनिर्वाच्य समाधान झालं तर ते बोललं पाहिजे. बोलल्याने समाधान गेलं हे घडत नाही. काही सोडावं लागत नाही का मांडावं लागत नाही. एक विचार शोधून पाहिला म्हणजे कळतं. मुख्य काशी विश्वेश्वर सेतुबंध रामेश्वर शैव शैल मल्लिकार्जुन भीमाशंकर हे आत्म्याचे गुण आहेत. जसे मुख्य 12 लिंगे आहेत त्यापेक्षा वेगळी अनंत लिंगे आहेत. ही जी लिंगे आहेत त्याची प्रचिती जग घेत आहे. भूमंडळावर अनंत शक्ती आहेत. नाना साक्षात्कार चमत्कार होतात. नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती दिसतात हे आत्म्याचे गुण आहेत. नाना सिद्धांची सामर्थ्य नाना मंत्रांचं सामर्थ्य नाना सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत. नाना तीर्थांचं सामर्थ्य नाना क्षेत्रांचं सामर्थ्य नाना भूमंडळाचं सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत. जितके काही उत्तम गुण आहेत ते सर्व आत्म्याचं लक्षण आहे. बरं वाईट आहे तितकं आत्म्यामुळे आहे. शुद्ध आत्मा उत्तम गुणी असतो अशुद्ध आत्मा अवलक्षणी असतो. बरी वाईट सगळी करणी आत्म्याची असते. नाना अभिमान धरणे नाना प्रतिसृष्टी करणे नाना शाप उशाप देणे हे आत्म्याचं लक्षण आहे. पिंडाचा शोध घ्यावा तत्वांचा पिंड शोधावा. तत्व शोधल्यावर सर्व पिंड समजतो. जड देह हा भूतांचा तर चंचलता हा आत्म्याचा गुण आहे. निश्चल हा ब्रह्माचा गुण आहे. निश्चल चंचल आणि जड यांचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा. अनुभवाशिवाय असलेलं ज्ञान व्यर्थ आहे. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा समजतो. देह पाहता पाहता जड पडतो. जड जितकं पडतं चंचल तितकं निघून जातं. जड चंचलाचं रूप प्रत्ययाला आलं. सगळ्यांच्या ठाई निश्चल आहे ते तर पाहावं लागत नाही. निश्चलाला गुणविकार नाही. जसं पिंड तसं ब्रह्मांड हा विचार उघड दिसतो. जड आणि चंचल गेलं तर परब्रह्मच आहे. महाभूतांचा दंडकट बाह्य आकार

हे ठरवलं पाहिजे. हे कळलं नाही तर कोडं वाटतं, सगळं उघडं दिसतं. म्हणून एकांतात बसून विचार पाहावा. प्रत्यय असलेले संत मिळाले आणि एकांतासारखा एकांत मिळाला की मग सावध चित्ताने नाना चर्चा केली पाहिजे. पाहिल्याशिवाय कळत नाही, कळता कळता संदेह नाहीसा होतो. विवेक पाहिला तर माया कुठेच नाही. गगनामध्ये आवाळ आलं, नंतर सगळं उडून गेलं. त्याप्रमाणे अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटतं, परंतु निश्चल साक्षात्कारामुळे ते मिथ्या ठरतं. आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विचार करून विवरण केलं तर एक निश्चय होतो आणि मग तो कधीही चळत नाही. वरवरचं जे निश्चय असतात, अंदाजपंचे केलेले असतात, त्यांनी काहीही साध्य होत नाही. ज्या पुरुषांना प्रचिती असते ते या गोष्टी मानत नाहीत, अनुमानाचं उगाच बोलतात. अनुमानाचं काही कामाचं नाही तिथे. अशा प्रकारच्या विचारांचं काम नाही. अंदाजपंचे विचार म्हणजे अविचार. कित्येक काहीतरी एकच धरून बसतात, मात्र निर्विकार स्वरूप सर्वत्र आहे. परंतु विकारी जाणीवेत अनेकत्व असल्याने व्यवहारामध्ये सर्व सारखंच मानणं अयोग्य होय. असा भ्रष्टाचार करू नये. अथवा देह, दृश्य, अंतरात्मा हे सगळं प्रत्यक्ष ब्रह्म मानणं अयोग्य होय. यामुळे साधन भ्रष्ट होण्याची भीती असते. कृत्रिम सगळं सोडावं, शुद्ध तेवढं घ्यावं. जाणीवपूर्वक सार आणि असार यातून निवड करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता. ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार होई. तुम्ही विचारी सूज्ञ आहात, थोडासा करावा विचार. सर्व सत्ता रामरायाचे हाती, तेथे आपल्या मानवाची काय गती. विचाराने दुःख सारावे, सर्वांचे समाधान राखावे. सर्व केले रामार्पण, हा नव्हे शब्दांचा खेळ जाणं. अर्पण केल्याची खूण, न लागावी काळजी तळमळ जाणं. परमात्म्याचे रक्षण, कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा. याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा. ठेवा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास. उपास हा शब्द अलीकडील जाणं, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण. तेथे आहे निर्धास्तपण. उपासा पुढील ठाणं, उपासना मुख्य जाणं. उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाणं. शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता. जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता. एवढे आता ऐकावे माझे, राम उतरील सर्व ओझे. स्मरता रामाला

0: तो देईल समाधानाला, देवाकडे करावी विनंती, देह दुःख अतिभार, होई रामाचा विसर, आता द्या नामाचे अखंड स्मरण, देवा देह तुला अर्पण, परमात्मा दयाळू फार, आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार, मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास, न सोडावा आता धीर, सदा घ्या भगवंताचे नाम, जेणे कृपा करील रघुनंदन, राम कृपाळू दीनांचा नाथ, तो सर्व काही पाहात, आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण, सुखाने घ्या नामस्मरण, कृपा करील रघुनंदन, हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास, मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण, स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझा मीच दुःखाला कारण, आपण आपलेपणाने वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले, सुख दुःखात चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था, सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते, दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण, जोपर्यंत देही मी ही भावना, तोपर्यंत दुःखाच्या यातना, सारांश देहतादात्मक याचेच नाव दुःख, जानके जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम, पुन्हा भेटूयात।

0: श्रोते हो, सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आज सुद्धा माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर, आणि आज देखील आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मागच्या भागात आपण खूप छान असा इन्स्पायरिंग किस्सा ऐकला होता, तर आजच्या भागामध्ये आपल्याला काय नवीन ऐकायला मिळतंय, काय नवीन शिकायला मिळतंय, ह्या सगळ्यासाठी मी तर उत्सुक आहेच, पण तुम्ही देखील आहात. तर आपण आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आज तुम्ही काय आम्हाला सांगणार आहात किस्सा?
1: आपण दिवाळी अंकात वगैरे सगळीकडे विनोदी चित्र, जे व्यंगचित्र विनोद बघतो, त्याच्यामध्ये विवेक म्हेत्रे असं जे नाव वाचतो आपण, प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत, ठाण्याचे राहणारे, ते माझे चांगले स्नेही आहेत. तर त्यांनी मला एक घटना सांगितली. त्यांनी 96-97 साली इंटरनेट बद्दलची जेवढी काही माहिती मिळेल ती सगळी माहिती मिळवून चला इंटरनेट शिकूया अशा नावाचं एक मराठीमध्ये चांगल्या ठळक टाईपमध्ये फुलस्केप पेपरच्या साईजचं एक 80-90 पानी पुस्तक बनवलं.
0: बर.
1: आणि त्याची रास्त 90 रुपये किंमत ठेवली, फक्त 100 रुपये, आणि ते पुस्तक प्रसिद्ध झालं.
0: अच्छा.
1: त्यांनी मग त्याचं मार्केटिंग सुरू केलं आणि त्यानिमित्तानी ते ठाण्याच्या एका पुस्तकाच्या दुकानामध्ये त्या दुकानदाराशी बोलत होते आणि बरं, ते इंटरनेटचे पुस्तकं तुमच्या 10 प्रती उद्या पाठवून देतो वगैरे असं काहीतरी वाक्य बोलले.
0: बरोबर.
1: तर त्यांच्या पाठीमागे एक माणूस उभा होता, त्यांनी त्यांच्या पाठीला हात लावून, एक्सक्यूज मी, कोणतं इंटरनेटचं पुस्तक मराठी? म्हणे होय, दाखवता का? तर त्यांना काय मार्केटिंगच करायचं होतं. त्यांनी पटकन बॅगेत काढून पुस्तक दाखवलं. ते पुस्तक पाहिल्यानंतर त्या माणसानी त्याला 100 रुपये पुढे केले आणि एक पुस्तक खरेदी केलं. घरी जाऊन ते वाचन केलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो माणूस थेट त्यांच्या पत्त्यावरती त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये पोहोचला. त्यांना त्याने डायरेक्ट विचारलं, मी रोख पैसे देतो आणि तुमच्याकडून 25 पुस्तकं घेतो, मला काय सवलत देणार? जनरली दुकानदारांना 20-30% सवलत असतेच. तर ते म्हणाले, ठीक आहे, तू रोख पैसे देतोयस आणि घेतोयस, तुला मी 25-30% सवलत देतो. त्या सिंधी माणसाने ते पुस्तक घेतलं आणि तो म्हणे, एवढं काय करणार तुम्ही? तर म्हणे, बघा ना गंमत, तो माणूस मुंबईला फोर्टमध्ये एका चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये नोकरी करणारा किंवा काहीतरी सप्लाय करणार वगैरे असा होता. तर तो माणूस मुंबईला रोज उल्हासनगरहून जाणारा माणूस होता आणि त्याचा ठराविक वेळाचंच काम असायचं. तर त्या माणसाने सोबत रोज 5-10 प्रती न्यायला सुरुवात केली मुंबईला जाताना, आणि कमी गर्दीच्या वेळेला जायचं आणि ट्रेनमध्ये बसलेल्या अवतीभोवतीच्या लोकांना, आणि 97 सालची गोष्ट, म्हणजे आजपासून आणखीन 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, 25 वर्षापूर्वीची, तर त्यावेळेला तो ट्रेनमधल्या आजूबाजूच्या लोकांना पुस्तक दाखवायचा, बघा बघा म्हणून. जेव्हा लोक पाहिजे, अरे इंटरनेटवर मराठी पुस्तक केवढ्याच आहे, तर तो सिंधीच तिथे सांगायचा, 100 रुपये छापील किंमत आहे, 10 रुपये सवलत, आणि सोबत 10,000 नोटा रेडी ठेवायचा. 5-6 लोकांना पुस्तक दाखवलं तर एक किंवा दोन माणूस घ्यायचाच घ्यायचा. जर तिथे नाहीच घेतलं तर ती पुस्तकं घेऊन थोड्या वेळाने पुढच्या 2-3 स्टेशनानंतर डबा बदलायचा, पलीकडे जायचा फेरीवाल्यासारखा. पण तो व्हीटी येईपर्यंत उल्हासनगरहून 2-3 पुस्तकं रोज विकलीच गेली पाहिजेत. बरं, ते 2 तास तो मुंबईचं काम आपण येताना सुद्धा तो जमलं तर 1-2 प्रती रोज विकायचा आणि आठवड्याभरानंतर तो गेला. अरे चांगले चांगले दुकानदार 25 पुस्तकं महिन्याभरात विकू शकत नाहीत, हा आठवड्याने उगवला. मित्रांना आश्चर्य वाटलं. तर म्हणे, हो म्हणे, विकतो, माझी आहे कपॅसिटी. आता मी म्हणे 50 प्रती घ्यायला तयार आहे, मला 35% करून द्या म्हणे डिस्काउंट. एका वेळेला 50 पुस्तकं घेतोय म्हटल्यावर त्यांनाही वाटायला लागलं, द्यावं का काय? ते म्हणे, ठीक आहे, काहीतरी करू ऍडजस्ट. त्यांनी करून दिला आणखीन डिस्काउंट त्याला. आणि म्हेत्रे सांगत होते, थोडी थोडकी नव्हे तर त्या माणसाने पुढच्या 6-8 महिन्यात माझे 1,000 पुस्तकं विकत, फक्त ट्रेनमध्ये जाता येता विकणाऱ्या सिंधी माणसानी, म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका दुकानदाराने 200 पुस्तकं विकली नसतील वर्षभरात, एका माणसाने जाता येता ट्रेनमधून विकली. हा आहे सिंधी माणसाचा कौतुकास्पद.
0: क्या बात आहे, वा. आणि नक्कीच आजचा सुद्धा किस्सा खूप छान होता आणि दिवसेंदिवस आपला कार्यक्रम का छान हिट होत चाललाय आणि हे सगळे किस्से ऐकून खरंच खूप छान वाटतंय, काहीतरी वेगळं ऐकायला मिळतंय. ह्या अशा छोट्या छोट्या किस्स्यांच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना भेटतच जाणार आहोत पुढच्या भागामध्ये सुद्धा. आतापुरतं वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मी तुमची रजा घेते. आतापुरतं आपण इथेच थांबूया.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कायमच तत्पर आणि सजग असणाऱ्या आपल्या नाशिकमधल्या सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी आजसुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. आजही नवीन प्रश्न घेऊन मी त्यांच्यासमोर हजर झालेले आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या भागात मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, दुग्धामृत या कार्यक्रमात आपण कायमच नवनवीन प्रश्नांच्या माध्यमातून अनेक विषयांना हात घालतो आहोत आणि हे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाहीत, किंवा असं म्हणतील की हे प्रश्न एकातनं एक निर्माण होत जातात, किंवा एक प्रश्न मनात आल्या त्याचा असाही परिणाम असू शकतो का, हे सुद्धा आपल्याला याच्यातनं समजलेलं आहे तुमच्या उत्तरांच्या माध्यमातून. तर आजच्या भागामध्ये कार्यक्रमाची सुरुवात करताना मला आज बाळाबद्दल आणि बाळाच्या आईबद्दल काही प्रश्न आहेत, तर त्याच्यावर आज आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न मला आपल्याला असं विचारायचं ते म्हणजे की स्तनपानाबरोबरच बाळाची काळजी ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. त्याच्याबद्दल खूपदा अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतींना आपल्याला माहिती देत असतात, नातेवाईक देत असतात, घरातले देत असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा कुणाचं ऐकायचं किंवा आणि काय फॉलो करायचं हे आपल्याला कळत नसतं. तर मग आईला भरपूर दूध येतंय की नाही हे बघण्यासाठी बऱ्याचदा नवीन मुली, हल्लीच्या तरुण माता आपण म्हणूया, त्या पंपिंग करतात आणि बाटलीनं तेच दूध बाळाला पाजतात. मग अशा वेळेला आईला दूध जास्त असताना हे करणं बरोबर आहे का नाही, आपण याच्याबद्दल काय सांगाल?
1: अतिशय महत्त्वाचा प्रश्न तू हा विचारलेला आहेस. माझा हा नेहमीचा अनुभव आहे की ज्या शिकलेल्या, खूप जास्त शिकलेल्या मुली असतात ना, त्यांना तर स्वतःवरती विश्वासच नसतो. एकतर सल्ले देणारे खूप सारे असतात, येणारा प्रत्येक जण तुला दूध कमी आहे असं म्हणत असतो, आणि मग त्यावेळेला तिला बाटलीत काढून बघायचं असतं. मग या मुली काय करतात, पंपिंग करतात आणि मग बॉटल भरली का नाही, मग किती एम एल दूध आलं असं प्रत्येक वेळा बघत राहतात.
0: बर.
1: आणि मग ते बॉटल फिडिंगवरती बाळ स्विच होतं. एकदा का बॉटल घ्यायला लागलं की बाळ आईची छाती घ्यायला नाही म्हणतं. कारण कसं होतं, बॉटलचं निप्पल हे लांब असतं, त्याच्यावर सक नाही करायला लागत, छोटंसं तोंड उघडतं बाळ आणि बाटलीतनं दूध आपोआप यायला लागतं. काही बाटल्यांची तर निप्पलचे होल्स इतके मोठे असतात की अगदी मोठी धार येते तोंडात, की बाळाला ते अगदी जेवणीनं दाबून फ्लो थांबवायला लागतो. आणि मग त्याच्या एक्झॅक्टली अपोझिट मेकॅनिझम हा छातीवर असतो, बाळाला मोठा हा करायला लागतो, सक करायला लागतं आणि मग कष्ट पडतात, मग बाळाला ते नको असं वाटायला लागतं.
0: बर.
1: आणि बाळ निप्पल कन्फ्युजनमध्ये जातं, बाळाला समजतच नाही छातीवर कसं घ्यायचं. आणि मग हळूहळू काय होतं, सुरुवातीला मदरला पण उत्साहाच्या भरात ती पंपिंग करते, बॉटलनी दूध काढते, बाळाला पाजते, पण हळूहळू बाळाला 8-10 वेळा पंपिंग करून पाजणं हे तिला पण प्रॅक्टिकली शक्य होत नाही. आणि बाळ छाती घ्यायला जसं नाही म्हणायला लागतं, तसं मग तिचं दूध कमी कमी व्हायला लागतं. आणि मग एकदा का दूध कमी झालं की ते बाळ पूर्णपणे फॉर्म्युलावर स्विच होतं, म्हणजे प्रॅक्टिकली तिला आधी दूध भरपूर असतं आणि फक्त ते बघायचं आहे या अट्टाहासापायी ती आहे ते दूध कमी करून टाकते. त्यामुळं माझं सगळ्या मातांना असं सांगणं आहे की बेटा, जर का तू तुझ्यासारखं एक छान ह्युमन बिईंग, बाळ तयार करू शकलीस, तर त्याच्यासाठी दूध नाही का तयार होणार. स्वतःवरती विश्वास ठेव, याचं ऐक त्याचं ऐक करून कन्फ्यूज होऊ नको, घाबरून जाऊ नकोस आणि स्वतःचंच दूध पाज. होतं काय की बॉटल फिडिंगमध्ये एकतर इन्फेक्शन्स व्हायला लागतात, बॉटलमध्ये आपला हात जात नाही, त्यामुळे किती उकळत्या पाण्याने धुतलं तरीसुद्धा एक कोटिंग तयार होतं.
0: अगदी खरं.
1: मग बॅक्टेरियल, व्हायरल किंवा काही वेळा फंगल इन्फेक्शन होतं, डायरिया, गॅस्ट्रो होतो, आणि मग बाळाला कारण नसताना इन्फेक्शन झालं की ट्रीट करायला लागतं, खूपच जास्त जुलाब असतील तर ॲडमिट करायला लागतं. त्यापेक्षा स्वतःवरती विश्वास ठेवून जर बाळ डायरेक्ट छातीवर पाजलं तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील.
0: नक्कीच.
1: त्यामुळं सगळ्या मातांनी हा अट्टाहास सोडून द्यायला पाहिजे की मला बाटलीत बघायचं आहे किती दूध आलं, असं काही बघायची गरज नाही आहे. बाळाला प्रत्येक वेळा मी सांगत आले, परत एकदा तुम्हाला आठवण देते की 24 तासात कमीत कमी 6 वेळा युरिन झाली आणि महिन्याभरात जर 0.5 किलो म्हणजे 500 ग्रॅम वजन वाढलं तर तुम्हाला दूध पुरेसं आहे, त्यामुळं बाटलीत काढून बघायचं आणि मग दूध येत आहे की नाही याच्यावर विश्वास ठेवायचा, असं करू नका बाळांनो.
0: खूप छान समजावून सांगितलं डॉक्टर. आणि खरोखरच हल्ली जसजशी नवीन पिढी पुढे पुढे सरकती आणि वेगवेगळ्या माहितीचा उगम होतो आहे, त्या माध्यमातनं असे प्रयोग जेव्हा केले जातात तेव्हा तुमच्यासारखं जर कोणी अनुभवी मार्गदर्शन करण्यासाठी असेल तर ह्या गोष्टींचा फॅड हळूहळू नक्कीच बाजूला पडेल आणि योग्य पद्धतीनं बाळाला स्तनपान करणं सहज शक्य आहे आणि ते उत्तमरित्या आपल्याला चालू ठेवता येऊ शकतं, हेच तुम्ही याच्यातनं छान समजावून सांगितलं. आता मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे, तो म्हणजे की आपण बऱ्याचदा किंवा आपल्या लहानपणीसुद्धा कानात नाकात किंवा डोळ्यात तेल घालणं किंवा बाळांना धुरी देणं, घट्ट गुंडाळून झोळीमध्ये बाळाला झोपवणं किंवा मग बाळ लवकर झोपावं म्हणून जोरात झोका देणं, बाळगुटी देणं असे प्रयोगसुद्धा आपण बघितलेले असतात किंवा बऱ्याचदा अजूनही ही पद्धत सुरू असते, तर याच्याबद्दल एक बालरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: खरं म्हणजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, याबद्दल चर्चा होतच नाही, लोक करून मोकळे होतात. आता मी तुझ्या एक एक प्रश्नाचं उत्तर देते.
0: बर.
1: कानात नाकात डोळ्यात तेल घालायचं नाही, कारण एकतर तेलामध्ये भेसळ असतं त्याच्यामुळं फंगल इन्फेक्शन होतं, नाकात घातल्यानंतर लिपॉइड न्युमोनिया होऊ शकतो, कानात घातल्यावर कानात इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन होतं, डोळ्यातही घालायचं नाही त्यातनं इन्फेक्शन होतं, त्यामुळं असं तेल घालायचं नाही. किंवा पीठ लावायचं नाही अंगाला, बऱ्याच वेळेला कुठलं तरी पीठ लावून ते लव काढायचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीनं जर का पीठ लावलं तर एकतर त्याच्यामुळं फंगल इन्फेक्शन बाळाला होऊ शकतं, दुसरं म्हणजे ते पीठ त्या केसांमध्ये अडकून जे काही गोळे होतात आणि मग त्याला ओढ बसते आणि पुरळ येतं, रॅश येते, काही वेळा त्या पुरळमध्ये अपसेस होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या बाळाला बऱ्याच वेळेला कुठलं पण चिकट असं तेल लावलं जातं, तिळाचं तेल, मोहरीचं तेल, आणि मग ते चिकट तेल असल्यामुळं एकतर ती घर्मरंध्र बंद होतात आणि त्याच्यामुळं पुरळ येतं, किंवा काही वेळेला मुंगी चावू शकते. तर हे सगळे धोकेच असतात, त्यामुळं असं काही करायचं नाही. बाळाला धुरी द्यायची नाही, बऱ्याच वेळेला शेगडीवर धरून असं धुरी दिली जाते, एकतर त्या धुरीमुळं ॲलर्जी खोकला होऊ शकतो आणि जर का त्या शेगडीतली एखादी ठिणगी उडली तर चटका बसू शकतो. मी एक बाळ असं पाहिलेलं आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये की अशी धुरी आणि शेक देत असताना त्या आजींच्या हातून बाळाचा पाय निसटला, बाळ खूप ॲक्टिव्ह असतो, जोरात हालचाल करतो आणि तो त्या शेगडीत पडला, त्याला भाजलं. त्यामुळं असे ॲक्सिडेंट होण्यासारखे घातक प्रकार बाळाच्या बाबतीत रिस्क घेऊ नये. दुसरं म्हणजे बाळाला खूप घट्ट गुंडाळून अगदी पाय बांधून वगैरे ओढून ओढून हातपाय ताणून ताणून सरळ केले जातात, असं करू नये. बाळ पोटात होतं, हातपाय पोटाशी घेऊन पोटात बसलेलं होतं, जसं बाळ मोठं मोठं व्हायला लागतं तसं बाळ हातपाय उडवून खेळतं, हातपाय हलवून खेळतं आणि बरोबर त्याचे हातपाय व्यवस्थित सरळ होतात. असे ओढून ताणून दाबून बांधून सरळ करायला जाऊ नये, उलट त्याला मोकळीक दिली पाहिजे हातपाय उडवून खेळायला, सायकल खेळायला, आणि मग ते त्याचं त्याचं नॅचरली ग्रो होतं. दुसरं म्हणजे त्याला झोळीत घालून जोरजोरात झोका देणं हे चुकीचं आहे. एकतर बाळ असं झोळीत घालून जोराजोरात झोपवायचं, जोरात झोका द्यायचा, याच्यापेक्षा आंघोळ झाल्यावर आईने प्यायला घेतलं तर बाळ 5 मिनिटात झोपेल. त्यामुळं असं जोरात झोका देऊन त्याला झोपवणं, खूप जोरात झोका दिला तर त्यांना डोक्यातला मेंदू हालतो आणि शेकी बेबी सिंड्रोम नावाचा प्रकार होतो, म्हणजे त्यांचं डोकं दुखतं, मग ते कंटिन्यूअस रडायला लागतात, त्यांना काही कळत नाही, सांगता येत नाही. त्यामुळं अशा चुकीच्या गोष्टी आपण टाळल्या तर जास्त बरं नाही का? त्यांना घुटी दिली जाते, घुटीमधून वेगवेगळे इन्फेक्शन जाऊ शकतात, प्लस बाळाची जी पचन संस्था आहे ती आईचं दूध पचवण्यासारखीच तयार झालेली असते, त्याला हे सगळे उगाळलेले पदार्थ पचत नाहीत आणि त्याच्यामुळं लिव्हरला त्रास होतो. वेगवेगळे आजार होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं. पूर्वी लिव्हर सिरॉसिस व्हायचं ते घुटी किंवा तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याने वगैरे व्हायचं, असं एक संशोधन झालेलं होतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या नाहीत. 6 महिने पूर्ण होईपर्यंत आईच्या दुधाव्यतिरिक्त घुटी किंवा उगाळलेलं काही असं काहीही द्यायचं नाही बाळाला.
0: नक्कीच, खूप छान पद्धतीनं आपण समजावून सांगितलं डॉक्टर. आणि बऱ्याचदा अशा पारंपरिक पद्धती म्हणूया किंवा अशा गोष्टी वर्षानुवर्ष प्रत्येक घरामध्ये चालत आलेल्या असतात आणि आपल्या घरातली मंडळीसुद्धा ती परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला सांगत असतात. पण हल्ली बदललेलं वातावरण म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा, त्याच्यामुळे असे सुद्धा याचे परिणाम होऊ शकतात हे तुमच्या बोलण्यातनं समजलं. आणि बाळाची प्रकृती किंवा बाळाचं एकंदरच आयुष्य तिथे कुठे धोक्यात येऊ शकतं हेही आपण सांगितलं. तर मला वाटतं जे जे योग्य आहे ते सगळं काही आपण समजावून सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या मनात याबद्दलचे असलेले समज गैरसमज आता ह्या प्रश्नाच्या माध्यमातून दूर झालेले आहेत असं मी आपल्याला खात्रीशीररित्या सांगू शकते. तुम्ही इथे आलात आणि नेहमीप्रमाणेच छान मार्गदर्शन आपल्या सगळ्याच श्रोत्यांना केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो भेटूया दुग्धामृत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक वाटी साखर उसनी. हो हो हो, आले आले आले आले आताही. आता यावेळी कोण आलंय? सगळे तर आपापल्या शाळा ऑफिसला गेले. काही पार्सल असेल एखादे. थांबा थांबा, आले आले. मी पण काय ना, बंद दारातून आवाज थोडी ना बाहेर जाणार आहे. आजकाल ना या वजनापैकी भरभर उठणे चालणे पण नको वाटत रे देवा. शेजारच्या पाटील काकी, या ना या काकू या. आज यावेळी अचानक. अग, आज घरात कोणीच नाही आहे का? कुठे गेले हो सगळे? अग, ऑफिसला. ऑफिसवाले ऑफिसला गेले आणि शाळेवाले शाळेत, आणि तुझे काका आज सकाळीच मित्राकडे गेले. मला बोलावले होते पण आज मला जरा कंटाळा आला म्हणून मी नाही गेले. हे बघ, बोलण्याच्या नादात राहून जाईल बघ. मला ना जरा थोडी साखर दे ना उसनी. अगं, सुनबाईला सांगितलं ना तर ती मागवून देईल मोबाईलवरून. पण मी आज घरात एकटी त्यामुळे नको वाटलं. शेवटी आपला जुना उपाय वापरला. असं मागायला बरं वाटत नाही पण नेमकी शिकरणाला कमी पडली साखर म्हणून आले ग. आहो काकी, एवढं काय त्यात? घेऊन जा की. ही घ्या, वाटी भरून देते. देते हो वाटी वापस तुला. हो काकी, द्या निवांत, काही घाई नाहीये. काकींच्या या उसण्यानं मला एकदम लहानपणी घेऊन गेले. आमच्या लहानपणी पण पटकन कोणी पाहुणे आले तर कधी चारमेरच्या तर कधी एक लसणाचा गाठा, याची आवक जावक सतत चालू असायची. माझी आणि माझी जवळची मैत्रीण शेजारीण सुमा कुलकर्णी आहे ना, अगदी तशी. पण आता काय तसे राहिले नाही. आधी कसे घराचे दार उघडे तशीच मनाची कवाडे पण उघडी होती. माणसांची वस्तूंची ये जा प्रेमाने आपुलकीने उत्तम रीतीने चालू असायची. आणि आता दार बंद घराची पण त्यासोबत मनाची कधी बंद झाली हे ज्याचं त्यालाच समजलं नाही. आधुनिकतेच्या नावाखाली प्रत्येक जण स्वतंत्र झाला, विचारांनी पण आणि कृतीने पण. कोणताही आनंद साजरा करताना गाडीत बसायचे आणि दरवेळी नवीन जेवणाचे ठिकाण शोधून आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करायचे. आधी कसं कोणाचाही रिझल्ट लागो, कशाचेही बक्षीस मिळो, आजूबाजूच्या शेजारच्यांना माहीत असायचे, त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळायची, आजी लोकांकडून बक्षिसाची वडी किंवा लाडू मिळायचा, आणि आजोबा लोकांकडून आणखीन पुढे कसं सामोरे जायचे याची शिकवण मिळायची. या सगळ्यात आपण खूप मोठी लढाई जिंकून आल्याचा भास व्हायचा. त्यात पुढचे 8 दिवस कसे कौतुकाचे निघून जायचे ते कळतच नव्हते. कधी कधी घरात बाहेर काही चुकले किंवा भांडण झाले तर आईबाबांच्या आधीच तिथे उपस्थित मोठी माणसं रागावून विषय संपवत, तेव्हा संपलेला विषय आईबाबांपर्यंत कसा पोहोचायचा हे अजूनही न उलगडलेलं कोडं मात्र आहे. त्या रागवण्याचा कधी आईबाबांना राग आला नाही का, कधी घराबाहेरचे पण रागवतात असं वाटलं नाही. पण आता जवळचं सख्ख रागवलं, अगदी आजी आजोबा रागवले तरी सुद्धा आईबाबांना राग येतो. तर बाकीची नाती किती लांब झाली आहे?
कुटुंब फॅमिलीत कधी कन्व्हर्ट झालं आणि अप्पलपोटेपणा कधी आपला झाला हे अजूनही उमगत नाही. आधी बऱ्याच गोष्टी म्हणजे मुलांना चांगल्या वाईटाची समज, सामाजिक ऋण, करिअर याविषयी आपसुकच आजूबाजूच्या लोकांकडून बोलण्यातून किंवा कृतीतून समजत होत. त्यामुळे मुलं, आजी आजोबा स्वतःला एकटं वाटून घेत नव्हती. आई वडील बिनधास्त शेजारच्यांच्या भरोश्यावर कामाला जाऊ शकत होते. पण आता सगळे बंद दरवाजे, त्यामुळे वाटीभर उसनी साखर किती गोडवा, आधार, प्रेम, समजुतीच्या चार गोष्टी, काळजी सगळं काही देऊन जायची. त्याकरता आता तरसायला लागलो, कारण या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या ॲपवर काही मिनिटात घरी येऊ शकत नाहीत, आपलेपणा देऊ शकत नाहीत, एकटेपणा घालवू शकत नाही. पाटील काकी आल्या होत्या फक्त 5-10 मिनिटे, पण दिवसभराचा माझा एकटेपणा घालवून गेल्या, माझ्या विचारांना मला चालना देऊन गेल्या. आता काकी माझ्या रिकाम्या वाटीत काय भरून देतील, नेलेली साखर की आणखीन काही पदार्थ, की प्रेमाचा काही खाऊ नातवंडांकरता हवा हवासा वाटायला. चला मी पण करते आज काही गोडाचे, घरातल्यांसोबत शेजारच्यांना पण खायला द्यायला. श्रोते हो, हा होता आजचा हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजही आपल्याकडे आलेले आहेत कविताजी गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज तुम्ही महाराजांना घेऊन आलेले आहेत, तुम्हीच ओळख करून द्या.
1: मुळात का आणले महाराजांना हा आधी आपल्या 2 मिनिटात मी तुम्हाला सांगते की आपलं कीर्तन म्हणलं की आर्या साकी दिंडी हे ओघाने आलंच, आणि आर्या म्हणलं की मोरोपंतांशिवाय काही पर्यायच नाही. पण त्यांचं साहित्य बिलकुल उपलब्ध नाही आपल्याकडे. हरिओ, कितीही शोधलं तरी फार काही आपल्याला ते मिळत नाही की जेवढं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर आताच मध्यंतरी माझं अशा एका व्यक्तीशी ओळख झाली की मला असं वाटायला लागलं की आपण बहुतेक मोरोपंतांच्या निजी सचिवाशी बोलतोय की काय, इतकं त्यांच्याकडे मोरोपंतांच्या विषयीचा खजिना आहे. आणि म्हणून मी आज महाराजांना इथे घेऊन आली आहे. तुमची पण ओळख करून देते, प्रभंजन बुवा भगत उत्तम कीर्तनकार तर आहेतच, आणि शिवाय त्यांनी मोरोपंतांच्या साहित्यावरती कमाल काम केलेलं आहे. आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत जो विषय मला मिळालेला आहे तो विषय लगेच श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं, म्हणून मी त्यांना घेऊन आली आहे.
0: तेव्हा श्रोते हो, आपण आज गप्पा मारणार आहोत ह भ प प्रभंजन भगत यांच्याशी. प्रभंजनजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.
0: आणि खरोखर कविताताईंनी सांगितल्याप्रमाणे कीर्तन म्हटलं हो तर आर्या
2: उपासाला वर्या
0: संसारात
2: भार्या आणि कीर्तनात आर्या ही असायचीच.
0: आणि आर्या म्हटलं की मोरोपंत.
2: होय,
0: मोरोपंत हा विषय तुमच्या डोक्यात कसा आला?
2: कीर्तनकार, त्यात नारदीय कीर्तनकार म्हटल्यावर, नारदीय कीर्तनाचं प्रशिक्षण घेतल्यावर, आपण जी संत परंपरा म्हणतो नीतेनी, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून श्री संत निळोबारायणपर्यंत यांचे अभंग तर असतातच, त्यांच्यावर निरूपण करायचं. याही पलीकडे जाऊन इतर सांप्रदायिक सत्पुरुषांची संतांची अभंग निरूपणं नारदीय कीर्तनात चालतात, पण ते निरूपण खुलवण्यासाठी किंवा उत्तरंगातली आख्यानं सजवण्यासाठी मोरोपंतांची आर्या ही तशीच आली. मुळात मोरोपंत स्वतः कीर्तनकार होते, हरिदास होते आणि आख्यान कवी होते, स्वतंत्र प्रतिभा होती. आणि त्या जुन्या पिढीपासून मोरोपंतांचं काव्य हे ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीसारख्या समाजामध्ये, भारतीय महाराष्ट्रीय समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये रूढ झालं आहे. त्यामुळं ती हक्कानं एखादी लेख माहेरी येते तशी ती कीर्तनात येऊन विसावलेली आहे. ती येणारच कीर्तनामध्ये, आणि त्याशिवाय कीर्तन झालं असं लोक मान्यता आजही देत नाहीत.
0: मला वाटतं आपण जसं श्रुती आणि स्मृती म्हणतो तसं मला वाटतं ही मोरोपंतांची आर्या ही श्रुती पण आहे.
2: होय,
0: म्हणजे ऐकलेली पण आहे आणि स्मृतीत पण आहे सगळ्यांच्या.
2: आहे आहे, सगळ्यांच्या स्मृतीत आहे असं तुम्ही म्हणता. खरं तर आज जे मोरोपंतांच्या वाङ्मयाचं आम्ही काम करतोय त्यासाठी मी शुभेच्छा समजतो. थोडं दुर्दैव आहे ही स्मृतीत नाहीये. काव्य कशाला म्हणावं, कसदार काव्य काय, त्याचं आस्वादन कसं घ्यावं, हे आजकालच्या शालेय विद्यार्थ्यांपासून इंजिनिअरिंग, मेडिकल, वकिली, CA या बॅकग्राऊंडनी धावपळ करणारी जी माणसं आहेत, जी आता तरुण पिढी आहे, काव्याचं रसास्वादनच होत नाही आहे समाजामध्ये. त्यामुळं तो जो काही आपण सौंदर्यशास्त्रीय दृष्टी जी आहे त्या तरुणाची, ती नाही आहे त्याच्याकडे आत्ता. दुर्दैवानं सर्वत्र ते पसरायला हवं पण ते होत नाही आहे. आता सुदैवाची बाजू सांगतो की मोरोपंतांचा अभ्यास करणारे माझ्या संपर्कात कॉलेजवाईन तरुणच आहेत, ज्यांच्या मुखामध्ये बॉलिवूडच्या गाणी असायला हवीत किंवा शेरोशायरी असायला हवीत.
1: बरोबर,
2: ती कॉलेज पास झालेली, आता जॉब करणारी, कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी अशीच विद्यार्थी आहेत जे आता त्यामध्ये रस घेतात, हे विशेष आहे.
1: अगदीच विशेष आहे.
2: तुम्ही मगाशी म्हणालात एक मुद्दा याच्यात की मी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे, तर मला काय रचना त्यातल्या जमत नाहीत, आर्याबद्ध रचना मला करायला जमत नाही. पण कीर्तनाच्या अंगानं हे मोरोपंतांचं वाङ्मय डोळ्यासमोर आल्यानंतर ही कुठेतरी एक मनाला त्रास देणारी भावना होती. मी त्याला शोकांतिका नाही म्हणणार की या वाङ्मयाचा अभ्यासच होत नाही, असं कसं, मग अभ्यास करणारी मंडळी आपण एकत्र करूयात. आणि हळूहळू तो समूह ग्रुप वाढत गेला की मग त्यांना हाताशी धरून आपण करूयात की जे त्यातली तज्ज्ञ असतील, ज्यांनी लहानपणापासून मोरोपंत केलेले
1: आहेत.
2: अनेकांनी मोरोपंत वाङ्मयाचा अभ्यास असासाठी केला की त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कीर्तन, त्यांचं आख्यान जोरकस व्हावं म्हणून माझ्या पोतडीत काय काय रत्न आहेत यासाठी साचवून ठेवली, ती पुढच्या पिढीला दिलीच नाहीत. आणि ती न दिल्यामुळं लुप्त पावली. देल्यानं वाढतं असं ते राहिलंच नाही. पण मला योगायोगानं अशी मित्रमंडळी मिळत गेली जी आजकाल व्हॉट्सअपचे चॅटिंग सुद्धा आर्यतनं करतात.
1: अरे वा, किती छान.
2: प्रश्न विचारताना आर्यत विचारतात.
0: पहिल्यांदा आम्हाला मोरोपंतांबद्दल थोडस सांगा ना की ते कोण होते, कुठले होते.
2: मोरोपंत त्यांचं चरित्र म्हणजे त्यांचे पूर्वज वगैरे रत्नागिरीतल्या कोतापूर नावच्या गावचा त्यांचा जन्म सांगतात. काही जण म्हणतात त्यांचा जन्म पन्हाळगड किल्ल्यावर झाला, पण ते कोतापूरचे. त्यांचं आडनाव पराडकर, मोरेश्वर रामचंद्र पराडकर. मोरेश्वर रामचंद्र पराडकर त्यांचे वडील कारभारी असल्या कारणानं ते पेशवाईच्या म्हणजे शिवोत्तर काळात घडलेले कवी आहेत. आणि तिथून ते कोकणातनं उदरंभरणमसाठी नोकरीधंद्यासाठी ते गडावरती आले, पन्हाळगडावरती. पन्हाळगडावरून त्यांचं जाणं पुढे झालं पंढरपुरात. पंढरपुरात काही काळ राहिले आणि मोरोपंत विसावले बारामतीमध्ये. बारामतीमध्ये आजही त्यांचा वाडा, त्यांचं राम मंदिर दाखवलं जातं. आणि ते जसजसे प्रवास करत गेले तसतसं त्यांची जी प्रतिभा आहे ती आसपासच्या परिस्थितीत त्यांचं अध्ययन होत गेलं, त्यांची प्रतिभा खुलत गेली आणि संस्कृत काव्यात असलेली आर्या त्यांनी मराठीत आणली असं म्हणायला जागा आहे. कारण आज फक्त महाभारतावर केलेली जी टीका आहे आर्याभारत, 35,000 वर त्यांच्या आर्या आहेत. पाऊण लाखाच्या वर रचना आहे असं मोरोपंतांचं एकंदर चरित्र. म्हणजे मला मधले तपशील सगळे माहीत नाही आहेत, पण त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो असा झाला आहे. म्हणजे धर्मसिंधुकार बाबा पाध्ये, त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण चातुर्मास्य महाराज, ही त्यात कळत. त्यानंतर सद्गुरु श्री गुंडा महाराज देगलूरकर यांचे समकालीन आहेत मोरोपंत. हो, त्यांचे समकालीन. म्हणजे काळ तुमच्या लक्षात येईल हा पेशवाईचा काळ आहे. खरं तर त्या पेशवाईमध्ये खऱ्या अर्थानं उत्तर पेशवाईमध्ये लावण्यांना बहर आला होता. म्हणजे मराठी कवींमध्ये संत, पंत आणि तंत हे तीन भाग पडतात. तर संत कवी होतेच, ते सुरूच होतं काम. पण शेवटचे संत म्हटले जातात ते परंपरेतले श्री संत निळोबार आहे. नंतरचा काळ जो सुरू झाला तो बऱ्याच पैकी प्रभाकर, सोलापूरचे रामजोशी, हे शाहीर, होनाजी बाळा यांचा सगळा थोडासा भगवत भक्ती नीतीकडे झुकणारा आणि बराच शृंगाराकडे झुकणारा असा शाहिरी काव्याचा तंतात्मक भाग. तंतकवी पोवाडे गाऊन आपण शाहीर म्हणतो त्यांना. वीरश्री पण संचारायला लावली त्यांनी. पण ज्यावेळेस सर्वत्र दिग्विजय प्रस्थापित केला, आता कोणाशी लढायचं? म्हणजे काही चित्रपटांमध्ये दाखवले, ढाली तलवारी भाले जाळे जळमटत पडली आहेत आणि सगळे तुणतुण्याच्या तालावर, डफाच्या तालावर, लावण्यावरती डोलत आहेत. त्या काळामध्ये पुन्हा एकदा हा संत विचार या बदलत्या तरुणाई पुढे, शृंगारात वाहवत जाणाऱ्या तरुणाई पुढे ठेवण्याचं काम मोरोपंतांनी केलं, पण ते आर्याच्या माध्यमातून केलं.
0: तुम्ही त्यांच्या ग्रंथाबद्दल पण बोललात, अजून कोणते कोणते आत्ता सापडलेले आहेत
2: ग्रंथ? इंटरनेट आर्काइव्ज काही दुर्मिळ ग्रंथ जे संग्रहित करून ठेवलेत त्याच्यात त्यांचे अनेक ग्रंथ आहेत. स्फुट रचना आहेत, कृष्ण विजय म्हणून ग्रंथ आहे. आर्या भारतातली जवळपास सर्व पर्व आता उपलब्ध आहेत. काही शिळा प्रेसवर जुन्या काळात छापली त्याचे स्कॅन कॉपीज आहेत. काही अलीकडच्या काळात टाईप केलेली आहे. ट्रान्सलिटरल.org म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर बऱ्यापैकी मोरोपंतांचं वाङ्मय

0: कीर्तन आणि आर्या म्हणजे आता साखर आणि गोडीतलं असं असं सगळं प्रकरण पृथक पृथक कसं सांगावं. आर्या ही आजच्या काळाची आहे ना, अलीकडे जे काही कीर्तनकार कीर्तन प्रशिक्षण घेऊन बाहेर येत आहेत. पूर्वरंग आणि उत्तरंग हा डाचा आहे. पूर्वरंगामध्ये अभंग आपण निरूपणासाठी घेतला, तो अभंग निरूपणासाठी घेतल्यानंतर ज्यांचा अभंग निरूपणासाठी घेतला आहे त्यांच्याबद्दल उत्तरकालीन त्यांचे शिष्य कोणी संत आहेत का, त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल विचार केला जातो, तो मांडला जातो प्रस्तावनेत, मांडला जावा. समाजा ज्या समाजासमोर ज्या सभेसमोर तुम्ही कीर्तन करतायत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरी सभा ती जी कीर्तन आणि प्रवचनाला जमते त्यांना सभा म्हणावं आणि त्या सभेत बसणारे सभ्य म्हणावेत असा शास्त्र संकेत आहे. त्या सभेचं लक्ष आपल्याकडेच ठेवावं यासाठी प्रस्तावनेत प्रवेश करताना संतांची का संतांचं वाङ्मय घेतलं निरूपणाला, प्रस्तावनेला संतांचंच वाङ्मय वापरायचं. नारदीय कीर्तनात हा संतांचं वाङ्मय घेतल्यावरती संस्कृत कवींनी पण काही सुभाषित केली ती आली आणि मग पंत कवींनी पण या सगळ्या जुन्या संतांची स्तवनं करून ठेवली. मग तसं आता उदाहरण सांगतो, समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांचा अभंग घेतला, आरंभी वंदिना अयोध्येचा राजा, किंवा वैद्य भेटला सुखदाता रोग पालट झाला आता, छान तुम्ही छान चाल बांधली त्याला, समाज त्या अभंगाच्या गायनावरती डोलला. आता तो पूर्वरंगाचा अभंग संपला तर सभा सरसावून बसते. आता आता बुवा काय बोलणार आहेत, अभंगात प्रवेश कसा करणार, चिंतन स्पर्श कसा होईल त्याला, आज नेमका मुद्दा कुठला मांडला जाणार, तो मुद्दा आत्ता सामाजिक परिस्थिती आणि काय धर्मावरची काय आक्रमणं असतील, धार्मिक स्थिती असेल, आध्यात्मिक प्रगतीबद्दल साधकांचे प्रश्न आहे, ह्या सगळ्यांना स्पर्श करून कसा पुढं जाणार आहे, इतकं कुतूहल राखणारे श्रोते आजही आहेत. मग त्या सगळ्या कुतूहलाचा मान ठेवत त्याला पुढे सरकायचं आहे, म्हणून तो पुन्हा त्या संतांचं स्तवन करूनच प्रवेश करायची इच्छा धरतो कीर्तनकार. मग त्यासाठी कुठली आर्या वापरणार, मोरोपंतांनी समर्थांचं स्तवन केलेलं आर्या, द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते एक रामदासे आय किले त्या असो सदा प्रणती.
1: क्या बात,
0: ही त्यांची आर्या आहे की द्विज सावधान ऐसे. लग्नामध्ये सावधान म्हटलं जातं आणि सावधान म्हटल्यानंतर लग्न लागतं, टाळी टाळी वाजली म्हणतो आपण त्याला. पण समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरित्रात अशी कथा आहे की आईनं सांगितलं की सावधान होईपर्यंत बोहल्यावर उभा राहा आणि सावधान म्हटल्याप्रमाणे उभे राहिले आणि तिथून लगेच पळाले. द्विज सावधान आईसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते आय किले. आपल्या कानावर पडतं पण ते ऐकलं फक्त समर्थांनी. आमचे आदरणीय श्री मोठे रामदासी कीर्तनकार आहेत, आदरणीय श्री मकरंद व सुमंत, त्यांनी कीर्तनात एक सुंदर सांगितलं, मला खूप आवडलं ते, की जे मंगल आहे जे शुभ आहे मग सावध कशासाठी व्हायचं, त्या मांगल्याची प्राप्ती होईपर्यंत सावधगिरीनं साधकाने वाट चालायची असते ना. आता लग्नाची गाठ बांधताना शुभही म्हणतात मंगलही म्हणतात, आगे खतरा आहे असं पाठी वाचल्यावर आपण सावध होतो, पण सगळं शुभ आहे सगळं मंगल आहे मग सावध कशाला व्हायचं. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी ते ऐकलं, इथून निघून जाण्यात शहाणपण आहे, इथून निघून जाण्यात सावधपण आहे, म्हणून ते तिथून पळाले. हे पारमार्थिक शहाणपण ज्यांना लाभलं त्यांचा आज अभंग निरूपणाला आपण आज घेतलाय. असं पूर्वरंगाची पूर्वरंगातल्या निरूपणाचा आर्याचा संबंध येतो. संत स्तवनाचा मुद्दा चाललाय, पंतांच्या आर्या आहेत, पंतोत्तर लोकांनी पण आर्या केलेल्या आहेत, जसं आपण सुश्लोक वामनाचा अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंतांची, ही पाद्य घराण्यातल्या एका विभूतींनी केलेली आर्या, मोरोपंतांच्या समकालीन होते त्यांनी केली. किंवा बारामती बद्दल बोललं गेलंय, त्यांच्या मोरोपंतांच्या शिष्याची की पुतण्याची आर्या आहे, अर्धीच आठवते मला की बारामती या गावाचं नाव बारामती असं काय आहे, तर त्याचं नाव बा राम तीत आहे म्हणून बारामती तिचे नाव असं त्यांनी सांगितलंय, त्याचा फोड करून दिलाय. म्हणजे पंतांनी केलेल्या आर्या वापरल्या जातातच, त्याचंही उपयोजन केलं जातं आणि नंतरच्या लोकांनी आर्या केलेल्या आहेत त्याचाही तिथे योग्य ठिकाणी कसा उपयोग करायचा आणि आपला विषय कसा खुलवायचा त्यासाठी. आता राहिला उत्तरंगाचा प्रश्न.
1: चरित्रामध्ये
0: आता तुम्ही विराट राजाचं चरित्र महाभारतात ऐकताय आणि विराट राजाच्या चरित्रामध्ये आता महाभारत माहिती असेल श्रोते ऐकतायत आणि कदाचित आता मी कुठली आर्या सांगणार हे सुद्धा कानावर कदाचित विचार करत असतील सर्व. विराट राजाचं चरित्र चाललंय आणि त्या विराटाचा मुलगा उत्तर तो युद्धासाठी निघालाय आणि तो किती पराक्रमी याचा तो बढाया त्या सगळ्या राणीवशात मारायला लागला.

0: आणि तो रणांगणात गेला आणि त्या कुरुवंशातले सगळे वीर समोर बघितल्यानंतर जो गर्भगळीत झाला, सुदैवाने त्याचा सारथी तो अर्जुन होता म्हणून तो वाचला. पण आता इथे मोरोपंत त्यांचा कॅमेरा ओपन करतात, फोटोचा नाही व्हिडिओचा, त्यांचं व्हिडिओ शूटिंग आहे का. कुरु कटक असी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला. कुरु कटक असी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपर बला बल नेनुनी बालिश बहु बायकात बडबडला. अपेक्षित होत मला
1: एक
0: माझं बळ किती, शत्रूचं बळ किती हे नेणून म्हणजे न जाणून तो बायकांमध्ये आधी बडबडला आणि इथं आल्यानंतर मात्र गर्भगळीत गडबडून गेला. आता हा म्हणण्यात प्रास आहे. मी कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला अशी झाली तरी म्हणू शकतो, आणि गद्य जरी म्हणायला लागलो तरी त्याला प्रास आहे. तो उत्तर बाळ फार गडबडला अशा पद्धतीने यावी ती आर्य. आता इथे आर्यनं कथानकही पुढे नेलं. श्रोता जो हा चित्रपट नीट बघत नाहीत लोक, अशा श्रोत्यांना कीर्तनात बसल्यानंतर कथानक पुढे न्यायचं आहे आपल्याला आर्या वापरून. याच्यासाठी मोरोपंतांनी म्हणजे बहार आणली ठिकठिकाणी. मला आता त्या आर्या पाठ नाहीत, क्षमा मागतो मी. पण तेव्हा कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म म्हणून कर्णाची जी कानउपटणी केलेली भगवंतांनी ती अतिशय चपखल शब्दात मांडलेली आहे.
2: चपखल शब्द
0: आजही अनेक त्या तुमच्या म्हणजे मोठ्या पिढीतल्या लोकांची पाठांतर आहेत ती आर्या. सिलेबस मध्ये होते आज काय आता सांगता येत नाही, अभ्यासक्रमात नाही येत
2: नाही आता काही.
0: म्हणजे मी 11वीत असताना 2 केका होते असं आता नाही, पण असं कसदार रसभरीत आणि श्रोत्यांचं चित्त काव्याच्या माध्यमातून सुद्धा आख्यानात मांडून ठेवण्याची ताकद मोरोपंत बाळगतात. त्यांच्या घट्टपणाची ती जी वीण आहे म्हणतो मी, ती वीण कुठेही सैल झालेली नाहीये, कुठे त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, ना भाषेला त्यांनी कॉम्प्रोमाइज होऊ दिलाय कुठे. ती त्यांनी मेंटेन ठेवली एवढ्या आर्यांमध्ये, कुठेही बिघाड नाही त्यामध्ये.
3: आणि भक्ती
0: हा
3: हा तर कीर्तनाचा पाया आहे असं म्हटलं.
0: हो हो हो,
3: भक्तीच्या याच्यात आर्या आहेच ना.
0: हो आहेत.
3: तू सागर करुणेचा
0: हा
3: देवा तुझलाची दुःख सांगावे,
0: बरोबर
3: तुझ वाचून इतराते दिनमुख पसरून काय मागावे,
0: बरोबर
3: राम
0: राम बरोबर बरोबर.
3: तर असं मला असं वाटतं म्हणजे तुम्ही म्हटलात तसं पूर्वरंगात म्हणा उत्तरंगात म्हणा म्हणजे चरित्रात्मक सुद्धा त्यांनी आर्य लिहिलेले आहेत. मग यांचं सलग चरित्र सुद्धा असं कोणाचं लिहिलेलं आहे का आर्यांमध्येच, कि त्यांनी आर्येच्या बरोबर इतरही वृत्तांचा वापर केलेला
0: आहे. मोरोपंतांनी पद रचलेली आहेत. मोरोपंतांनी एक काव्य प्रकार दोहा वृत्तात लिहिलेला आहे मराठी.
3: बरं,
0: हो दोहा मराठी दोहे आणलेले आहेत. संतवर्णन पण एक काव्य आहे त्यांचं, त्याच्यात दोहा वृत्त वापरलेलं आहे. मोरोपंतांनी साकी पण वापरली आहेत. गंगेची स्तुती आहे खूप मोठी. त्या गंगा स्तुतीमध्ये पंतांनी बऱ्यापैकी वृत्त वापरली आहेत. पृथ्वी तर त्यांचं आवडतं वृत्त आहे. पूर्ण श्लोकक एकावली पृथ्वीत आहे. शिखरिणी आहे, शार्दुली विक्रीडित आहेत. अनेक वृत्तांमध्ये रचना केली. अभंग सुद्धा रचलेत त्यांनी. आणि तुम्हाला नवल वाटेल, पहिली मराठी गझल मोरोपंतांच्या नावावर आहे. रसनेन राघवाच्या, तुम्हाला शब्द आठवेना, पण ती त्या रसनेन राघवाच्या इथून ती काव्य सुरू होतं म्हणून त्या वृत्ताचं नाव रसना असं ठेवलं गेलंय. पण ती वाचल्यानंतर कळतं की गझल आहे आणि ती गझल मोरोपंतांच्या नाव, एकच रचना आहे त्यांच्या नावावरती.
2: अरे
0: वा, त्यांच्या नावावरती एवढं सगळं आहे. अजूनही अनेक चमत्कृती त्यांनी केलेल्या आहेत. एक त्यांची निरोष्ठ रामायण म्हणून एक रचना आहे, ज्या रामायणामध्ये प फ ब भ म आणि व ही 6 अक्षरच नाहीत,
3: ओष्ठ्याव्यस
0: नाही, म्हणजे वर्ण नाही त्याच्यात. रामायणातले जे नायक आहेत प्रभू रामचंद्र, त्यांच्या नावात राम आणि जो विलन म्हणूयात आपण रावण व येतो. म्हणजे पूर्ण रामायणात ज्या काय आर्या त्यांनी रचल्या त्या आर्यांमध्ये प फ ब भ म नाही, म्हणजे राम येणार आणि व येणार नाही. श्री हरी दशरथ नंदन झाला दशकंठ संक्षय कराया, दर शेष चक्र ही जनी घेती जगदखिल संकट हराया. याच्यामध्ये कुठे तुम्हाला प फ ब मिळणार नाही.
3: राम आहे रावण आहे
0: हो,
3: तरी म नाही आणि व नाही.
0: आता हे नावासह सांगतो, हे काव्य ज्या वेळेस एक नवीन, आता नवीन विषय बोलतो मी, की अशा सगळ्या मोरोपंत अभ्यासकांचं एकत्रीकरण करून आम्ही श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड इथे समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या सान्निध्यात मागच्या वर्षी आणि यावर्षी संमेलन भरवलं.
2: त्यामध्ये मी येणार आहे
0: या विषयावरती पंत वाङ्मयाच्या अभ्यासिका आहेत सौ राधिका आडिवरेकर, संस्कृत शिक्षिका आहेत पुण्यामध्ये, त्या त्यांनी उत्तम अभ्यास करून मांडलं आणि याची कारण मीमांसा शोधली की प फ ब भ म आणि व ही अक्षरं टाळली का तर परमार्थामध्ये काम हा विकार सांगितलाय. तर त्या विकाराच्या माध्यमातून येणारं जे सुख आहे ते परमार्थाला आडवं येणार आहे आणि ते सुख वाढणारी एक इंद्रिय म्हणजे ओठ आहेत. त्या ओठांचा संपर्कच येता कामा नये
2: हा
0: पंतांनी विचार केला आणि तो मटेरियलिस्टिक सुख जी आहेत ती त्यातनं वृद्धिंगत होतील म्हणून चरित्र उच्चारताना ते इंद्रियाचा संबंधही नको आणि काहीच नको असा विचार त्यांनी कदाचित त्यात मांडला असावा का. उदंड त्यावरती आर्या त्यांनी केल्या.
3: श्रोते हो आपण गप्पा मारतोय हरिभक्त परायण प्रभंजन भगत यांच्याशी, पण तुमच्याशी बोलताना आम्हाला अजून बरेच प्रश्न पडलेत, त्यामुळे आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 16. श्रोते हो, प्रसिद्ध जनकवी पी सावाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत चिरंतन गाणी या कार्यक्रमात. रसिक हो, भावगीत म्हणजे मनातले भाव सांगणारे गीत. पी सावाराम यांनी मराठी रसिक मनांवर मंत्रमुग्ध भुरळरूपी मंजूळ अशी रेशमी शालच जणू पांघरली आहे भावगीतांच्या माध्यमातून. पी सावाराम हे मराठी भावगीतांना लाभलेलं एक अद्भुत आणि अक्षय असं लेणं आहे. पी सावाराम भावनांचे कवी, ते प्रसिद्ध झाले मुख्यतः त्यांच्या भावगीतांमुळे. शब्दांमधून होणारी अर्थप्रतिती, उत्कट भाव, चित्रमयता, संवेदन प्रधानता ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या गाण्यांमध्ये उतरलेली आपल्याला आढळतात. मनाच्या नाजूक संवेदना हळवा कोपरा या गाण्यांनी स्पर्शून गेला. काळ कितीही बदलला तरी मूळ भावना मात्र बदलत नाही हेच जणू या गाण्यांमधून दिसते. म्हणूनच आज 3-4 पिढ्यांनंतर देखील ही गाणी तेवढीच ताजी वाटतात. पी सावाराम यांच्याबद्दल प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे म्हणतात, गीतगंगेच्या तटाकी जी अनेक कैलास लेणी आपल्या सगळ्यांच्या भाग्याने कायम ठाम उभी आहेत त्यातलेच एक अभंग असं कोरीव लेणं म्हणजे जनकवी पी सावाराम. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पी सावाराम यांच्या काही सुंदर भावगीतांचा आपण आस्वाद घेऊया. आज सर्वप्रथम ऐकूया एक अतिशय गोड भूपाळी. दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली ही भूपाळी गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी. अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी, उषा प्रीतीची हासत लावी कुमकुम मंगल भाळी.

शकुंतला ही कण्वमुनींची मानसकन्या. कण्वऋषी यांना एकदा त्यांच्या आश्रमात शकुंत पक्षी म्हणजे मोर यांनी वेढलेलं एक सुंदर बाळ आढळलं. ती कन्या होती विश्वामित्र आणि मेनका यांची. त्यांनी तिचं नाव ठेवलं शकुंतला. कण्वमुनींची ही मानसकन्या आता उपवर झाली आहे. राजा दुष्यंत यांच्या आगमनाची चाहूल लागताच एकांतात वनात बसून ती राजा दुष्यंत याला वरण्यासाठी बकुळ फुलांची माळ गुंफत असल्याचे हे सुरेख भावगीत आहे. बकुळ फुला इतकंच नाजूक. बकुळीची फुले जणू काही एक नक्षीदार कुडीच असते. नुसती रूपानेच नाही तर सुगंधाने देखील गर्भश्रीमंत अशी ही बकुळीची फुले संध्यासमयी झाडाखाली हिमवर्षावाप्रमाणे सुगंधी सडा घालत असतात. बकुळीचा गजरा केसात माळल्यावर एक दोन दिवस तरी त्याचा सुगंध केसात दरवळत असतो. फुले मालवली तरी सुगंध मात्र कमी होत नाही. अजून एक गंमत म्हणजे ही फुले मावळली तरी पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात. आपल्या लहानपणी आपण या बकुळीची फुले वही पुस्तकांच्या पानात ठेवून बकुळीचा सुगंध अनुभवलेला नक्कीच आठवत असेल रसिकांना. ऐकूया पी सावाराम यांचे हे मधुर काव्य. वसंत प्रभू यांची गोड चाल, तितकाच लता मंगेशकर यांचा अप्रतिम स्वर. आठवणींची करिता मृगया, आठवणींची करिता मृगया, हसते खुदुखुदू मनी आतुरता, सखया येता मंगल घटिका, आली स्वयंवराची, मानसकन्या कण्वमुनींची, बसुनी वनी एक कांती, गुंफिते माळ बकुळ फुलांची.

मंडळी, आता ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या मधुर आवाजातील सुमारे 75 वर्षांपूर्वीचे म्हणजे 1949 सालचे पी सावाराम यांचे एक अतिशय दुर्मिळ असे एक मंजूळ भावगीत.

डोळ्यातल्या किलबिलल्या, डोळ्यातल्या किलबिलल्या, निळसर मैना इवलाल्या, गालावरी सरसरली कमलदलांची पखरणही, नजर लावता तुझ्याकडे, मनात नसता तुझ्याकडे, नकळत कामग असे घडे. ऐकूया श्रोते हो, दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अजून एक दुर्मिळ सुंदर

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. साधं लिहिणं खरं तर खूप अवघड असतं मंडळी, कारण खूप चिंतनातून ते आलेलं असतं. यापुढील भावगीत हे एका विवाहित कन्येच्या आपल्या आईच्या आठवणींचं साधंच असं हे भावगीत आहे माणिक वर्मा यांच्या आवाजातील. संगीत वसंत प्रभू यांचं, गीत अर्थात पी सावाराम यांचं. माणिकताई यांच्या आवाजातील अनेक छान छान गाणी आपण ऐकली आहेत. हे भावगीत देखील त्यांनी तितक्याच तन्मयतेनं गायलं आहे. रंजकता आणि रसिक हृदयाचा ठाव घेणारा विलक्षण गोडवा हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य. ऐकूया तर हे

रसिक हो, यापुढील लोकप्रिय भावगीत ही एक प्रार्थना देखील आहे. जो इतरांसाठी चंदनासारखा झिजतो, मानव्यासाठी तेवतो, तोच देवाला आवडत असतो. पी सावळाराम यांचे हे भावगीत वसंतप्रभू यांनी मिश्र मांड या रागामध्ये स्वरबद्ध केलं आहे. मानवाने कसं जगायचं आणि का जगायचं हेच सांगते ही कविता. या भावगीतातील जीवनसार पी सावळाराम यांनी आयुष्यभर आचरले. जनसेवेचे बांधून कंकण, जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पून आपले हृदयसी हासन, नित भजतो मानव तेला, तोची आवडे देवाला, जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला.

ते हो, यानंतर ऐकूया पी सवाराम यांचं एका भावनाशील मनाला त्याच्या काळजाला थेट हात घालणारं आपल्या स्वर्गवासी झालेल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करणारं जगातलं एक सर्वोत्कृष्ट गीत. माई 12 वर्षांची ज्येष्ठ कन्या लता 3-3.5 वर्षांच्या लहानग्या हृदयनाथासह सर्व मंगेशकर भावंडांना पोरके करून मास्टर दीनानाथ मंगेशकर दुर्दैवाने 24 एप्रिल 1942 रोजी निवर्तले. दीनानाथांवर एखादं भावपूर्ण गीत असावं अशी माईंची इच्छा होती. त्यांनी त्यासाठी निवडलं पी सावाराम यांना. माईंच्या इच्छेनुसार पी सावाराम यांनी दीनानाथांच्या 9व्या स्मृतिदिनी म्हणजे 24 एप्रिल 1951 रोजी हे गाणं लिहिलं. या गीतातून पी सावाराम यांनी मास्टर दीनानाथांना शब्दाद्वारे साक्षात उभं केलं आहे. या भावगर्भ गाण्याला तितकीच भावपूर्ण चाल आहे वसंत प्रभू यांची, आणि आवाज आहे मास्टर दीनानाथांच्या कन्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचा. पी सावाराम यांच्या लेखणीद्वारे प्रकट झालेला भाव लता मंगेशकर यांच्या आवाजात रसिकाच्या मनाला चिंब भिजवून गेला आहे. मंडळी, हे गाणं आहे 2 कडव्यांचं. पी सावाराम यांची मूळ कविता मात्र 3 कडव्यांची होती. कवितेत असलेले पण गाण्यात नसलेले हे कडवे पाहूया. तिन्ही सांजा येऊन मिळता सांज वात लावित असता, हात जोडलेले तुम्हा माई वाचे सांगे तुमची गीता. दुःख मित्र तुमचा प्यारा आठवण देऊन जाता, मिठी आईची ती कंठी थांबे नात अश्रू माला. तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घाली अश्रू माला, तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घाली अश्रू माला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला, वैभवाने बहरून आला याल का हो बघा याला. ऐकूया तर हे शब्दातीत असे सर्वांग सुंदर गीत.

चुकीच्या दिवसात पाखरांचा कळप उतरावा तशी एक दिवस प्रतिभा झेपावत आली. प्रतिभेच्या निळ्याशार वातावरणाने नेवासेचे महालय मंदिर शहारून गेले होते. आपले लौकिक जीवन सोडून ज्ञानदेव फार उंच उंच चालले होते. आत्म्याकडून आलेली हाक त्यांना स्पष्ट ऐकू येत होती. लांबवर शब्द आरवत होते आणि त्यांना जगावेगळी जाग येत होती. गाभाऱ्यात चांदीची घंटा किणकिणावी तसे ते गुणगुणत होते. ज्ञानेशाची पहिली ओवी त्या मंदिराने ऐकली. ओम नमोजी आद्या श्री वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मराठी माऊलीचा कुसवा उजवला होता. मराठी मुलखाच्या एका वेदाने जन्म घेतला होता. नेवासे गाव धन्य झाले. समोर लांबवर एखाद्या प्रेरणेसारखे निवृत्तीनाथ बसले होते. शेजारी उजव्या हाताला कमरेत वाकून सच्चिदानंद बाबा आदराने लिहित होते आणि ज्ञानदेव सांगत होते, ही गीता नामविख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्ञानसूर्याचे अधिष्ठान घेऊन कोवळ्या आयुष्याची पहाट आता फुटली होती. न संपणाऱ्या प्रकाशाची एक दिवाळी जगात सुरू झाली होती. प्रसन्नतेचे मळे फुलले होते आणि त्याच्या सावलीत येऊन अपार जनसमुदाय सुखाने लोळत होता. काळ्या दगडाच्या पैस खांबाला टेकून माऊली ज्ञानदेव बसले होते. उन्हाळी मोगऱ्यावर एक एक कळी उमलावी तशी एक एक ओवी त्यांच्या मुखातून फुलत होती. ज्ञानदेव सांगत होते, सच्चिदानंद बाबा लिहित होते. दिवसामासाने ज्ञानेश्वरी वाढत होती. चित्ताला अतिशय हळुवारपणा आणून लोक ऐकत होते. आनंदाच्या दोंदावर लोळत होते. ज्ञानदेवांनी हात जोडून शेवटी पसायदान मागितले. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना, तू गीतेचे तत्त्वज्ञान मायबोलीत सांगितलेस. खळांची खळबुद्धी व्यंकटी निवृत्त व्हावी असावर परमेश्वरा पक्षी मागून तुझा वाग्यज्ञ संपन्न केलास. धन्य तुझी. निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, त्यांच्या संवादातला मर्माभ्यास हीच ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय. गीतेचे सार प्राकृत भाषेत आपल्या मराठी भाषेत सर्वसामान्यासाठी लिहित आहेत संत ज्ञानेश्वर. मराठी मातेला किती गर्व झाला आहे बघा आपल्या या ज्ञानदेव बाळाचा. आपली मराठी भाषा साक्षात आईहून सांगते आहे ही गोड कल्पनाच किती अलौकिक आहे ना. मराठी मातेच्या मांडीवर हे ज्ञानेश्वर बाळ वाढते आहे आणि ते साक्षात भगवंताला गीता सांगते आहे. निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल, निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल, अमृताते जिंकित पहिजा धावे मराठाची बोल. ज्ञानदीप डोळी यांचे तेजाळता तेजो गोल, देवगुरु खाली आले जोडून या दोन्ही हाता. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. ऐकूया पी सावराम यांचे वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेले आणि आशा भोसले यांनी गायलेले एक नितांत सुंदर

श्रोते हो, सर्वसामान्य मराठी मनात आढळपद मिळवलेले जनकवी पी सावराम यांनी 21 डिसेंबर 1997 रोजी या जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांच्या लोकप्रिय आणि सुंदर संस्कारी अशा अनेक अजरामर गाण्यांच्या रूपाने ते आपल्यातच असल्याचा विश्वास रसिकांना वाटतो. मंडळी, गेले 3.5 महिने पी सावराम यांच्या विविध अशा साधारण 1/4 गाणेरूपी कवितांचा आस्वाद चिरंतन गाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या 16 भागात आपण घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. रसिक हो, तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आता वेळ झाली आहे पी सावराम यांच्या गाण्यांचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या आठवड्यात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. पुढच्या आठवड्यात भेटूया मित्रांनो एका नवीन विषयासह. नमस्कार.

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।